300° 5 मीटर्स अर्थात 963 kHz तसंच 102.1 या FM आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. श्रोते हो, आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 16 भाद्रपद शके 1948 अर्थात 8 सप्टेंबर 2026 आमच्या प्रातकालीन सभेत मी विद्या पाटील आपलं स्वागत करते. सकाळचे 5:57 होत आहेत. सभेची सुरुवात मंगल वाद्यानं करीत आहोत.

आकाशवाणीचे हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

0: तांत्रिक डाटा टेबल स्वरूपात मांडता येतो, पण ती कारागिरी न करता साक्षरतेचे, रोजच्या जगण्याशी भाव साक्षरतेशी असलेले जैविक नाते हा आपल्या आजच्या चिंतन मननाचा धागा आहे. अभ्यासक, विचारवंत स्पष्टपणे असं मांडतात की पाषाणयुग आपल्याला माहिती आहे, यंत्रतंत्रयुग आपण जाणून आहोत, नंतरच्या डिजिटल युगाचेही आपण साक्षीदार आहोत, मात्र सध्याची एकूणच परिस्थिती पाहता आपण या वर्तमानाला भ्रमयुग आहे की काय असे म्हणू शकतो. आपापल्या कल्पित मनोराज्यात विकारांच्या धुंदीत मीपणाची नशा गुंगवून टाकत असताना दाखवेगिरी, प्रदर्शनीयता हेच उंचीने जगण्याचे प्रतिष्ठेचे मोजमाप बहुतांश लोकांना वाटते आहे. एकेरी अवतरणातल्या मीकडून आपण भावाकडे नेणारा हा भाव साक्षरतेचा सेतू पृथ्वी तलावर माणूस म्हणून शिल्लक राहण्यासाठी, आपल्या अस्तित्वासाठी महत्वपूर्ण ठरू शकतो. आपण समाजातील एक घटक आहोत, आपण समाजाकडून भरभरून घेत असतो, मात्र देतो किती? अगदी अल्प. कृतज्ञता बाळगणं, सामाजिक बांधिलकी कृतिशीलपणे आचरणात आणून ऋण फेडण्याचा प्रयत्न करणं, याचं प्रमाण वाढणं म्हणजे भाव साक्षरतेचा प्रचार प्रसार करणं. विचार प्रणाली वे ऑफ थिंकिंग, जीवन प्रणाली वे ऑफ लाईफ आणि उपासना प्रणाली वे ऑफ वर्शिप, या त्रिवेणीचा माणसाच्या दररोजच्या जगण्याशी संबंध आहे, सृष्टीशी आहे आणि दृष्टीशी सुद्धा आहे, दृष्टिकोनाशी आहे, स्वसंवादाशी आहे. माणसाला आधी स्वतःशी संवाद साधता आला पाहिजे. स्वावलंबनाशी आहे, अस्मितेशी आहे. आणि पृथ्वीतलावर माणूस म्हणून आपण जन्माला आलो आहोत तेव्हा स्वतःसह इतर घटकांशी, आरोग्यदायी जीवनशैलीसह कसं जगता येईल याच्याशी सुद्धा याचा संबंध आहे. भाव साक्षरतेसह चांगलं जगणं म्हणजे नेमकं कसं जगणं याचा निकोप आणि निरोगी स्वास्थ्यपूर्ण मनानं शोध घेणारी माणसं जगण्याचं होकायंत्र सापडलेली असतात असंच म्हणता येईल. अशा माणसांच्या सहवासात आपल्याला राहता आलं पाहिजे. शैक्षणिकदृष्ट्या तपासून पाहता रूढ अर्थानं कागदोपत्री साक्षर असणं किंवा वृत्तीने नीतीने सुशिक्षित असणं हे सुद्धा महत्वाचं आहे. सायकल दोन्ही चाकांवर अचूक नियंत्रित असते, अगदी त्याप्रमाणे बुद्धीचा आणि भावनेचा बरोबर समतोल साधणारी काही माणसं असतात. सावित्रीबाई फुले, बहिणाबाई चौधरी, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांची नावं विद्यापीठांना आहे. एकूणच संस्कृतीच्या संदर्भात विचार करता मानवतेला, श्रमप्रतिष्ठेला सर्वाधिक मान आणि स्थान देणारी ही माणसं विवेकनिष्ठ, विज्ञाननिष्ठ आहेत. रूढ अर्थाने कागदोपत्री उच्च पदव्यांनी विभूषित नसतीलही, मात्र व्यापक भावार्थासह विचार करता भाव साक्षरतेच्या विद्यापीठाचे गुरुवर्य आहेत. जगातील सर्व प्रार्थना प्रत्यक्षात साकार व्हाव्या असं वाटत असेल तर कृतज्ञता हे मूल्य प्राणपणाने जोपासून माणसाने माणसाची माणूस म्हणून वागण्या बोलण्याची भाव साक्षरता शिकून घेतली पाहिजे. आचारसंहितेची बूज राखणारी भाव साक्षरता आपल्या देशासह संपूर्ण जगाचं कल्याण करू शकते. केवळ मतदाते होण्यासाठी प्रयत्नशील राहण्यापेक्षा नागरिक या दृष्टीनं प्रतिष्ठा प्राप्त होणं आवश्यक आहे. पाठ्यपुस्तकातून आपण देश समजून घेत असतो, नकाशे पाहत असतो, परीक्षेपुरता उत्तरही लिहित असतो, पण वर्गाबाहेरचा देश समजून घेणं म्हणजे जबाबदार नागरिक होणं. पालकांसाठीच्या आचारसंहितेचा उल्लेख करायलाच हवा, ती फार मोठी भावसाक्षरता आहे. आईवडील होणं फार सोपं आहे पण पालक होणं कठीण आहे हे वाक्य पूर्णपणे सत्य आहे. बालकांच्या वाढत्या वयानुसार, आवडीनिवडीनुसार पालक या नात्यानं असणारी जबाबदारी समजून घेण्याची आणि ती निभावण्याची क्षमता असणं आवश्यक आहे. पॅरेंट स्कूल ही एक नवी संकल्पना आता विचारवंत विचारात घेत आहेत. जास्तीत जास्त पालकांना नियमित विद्यार्थी करून घेणं म्हणजे ते सक्षम पालक होणं, म्हणजे ते भावसाक्षर होणं. आजच्या समाजासाठी याची सर्वाधिक गरज आहे.
1: श्रोते हो, आत्ताच आपण विचारपुष्प या कार्यक्रमात लेखक विजय भुयार यांचे विचार ऐकलेत. वाचक स्वर होता ज्ञानेश्वर शेंडे यांचा. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:10 झालेत. आता प्रसारित करीत आहोत आराधना हा भक्तिगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात उषा मंगेशकर यांच्या स्वरातील हे भक्तिगीत.

श्रोते हो, आत्ताच आपण रवींद्र बिजूर यांच्या स्वरातील हे भक्तिगीत ऐकलत. आराधना हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूयात प्रभाकर पंडित यांची रचना स्वप्नील बांदोडकर आणि माधुरी करमरकर यांच्या स्वरात.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आराधना भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूयात राजकुमार आणि नीलम सहानी यांच्या स्वरातील देशभक्तीपर रचना.

या देशभक्तीपर रचनेसह आजचा आराधना हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, आता जाणून घ्या आमच्या आज प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर म्हणजे लगेचच 6:40 कृषीवाणी हा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात कपाशी पिकांचं नियोजन, याविषयीची माहिती वाचक स्वर किशोरी वागुदे यांचा, तर कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली या माहितीचा भाग चौथा, सहभाग समीक्षा चोरडिया यांचा. तसंच 6:50 आणि 2:10 परिसर या कार्यक्रमात औषधी, वनधन संवर्धन आणि पर्याय याविषयी वनस्पती शास्त्रज्ञ पूर्वा जोशी यांच्याशी प्रसाद कुलकर्णी यांनी केलेली बातचीत. श्रोते हो, हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:55 संस्कृत समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. 7:00 अवतीभवती प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:25 7:40 आंतरराष्ट्रीय साक्षर दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम अक्षर ज्ञानापासून जीवन ज्ञानापर्यंतचा प्रवास, लेखन सौरंजना संतोष तारी, निवेदन पल्लवी गोडसे आणि अनघा मगदूम यांचं, निर्मिती सहाय्य अनघा मगदूम यांचं, तर कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखेडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे.

0: 8:40 यांनी प्रायोजित कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर गीतांचा कार्यक्रम, लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 9:00, 9:30 लेणं संस्कृतीचं या कार्यक्रमात गुरुदत्त वही मंडळ यांनी गायलेली काही कानबाई गीतं श्रोतेह आपल्याला ऐकता येतील. 9:45 लोकसंगीत, 9:55 प्रायोजित कार्यक्रम दागिना सोन्याचा असो वा हिऱ्याचा, दागिना म्हणजे पूना गाडगीळ अँड सन्स. 10:00 प्रायोजित कार्यक्रम नेत्रदान, 10:15 श्रोत्यांच्या मनपसंत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपली आवड, तर 11:05 गाता रहे मेरा दिल निवेदनासह हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आपल्याला ऐकता येईल. श्रोतेहो दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे विविध कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 12:00 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ, यात आरोग्य दर्पण, दातांचं आरोग्य, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली याविषयी डॉक्टर अनघा मुळे यांची मुलाखत आपल्याला ऐकता येईल. गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 1:05, 1:40 चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापर चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र आपल्याला ऐकता येईल. 1:45 भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकू शकाल. कार्यक्रम ऐसे अक्षरे रसिके 1:55, 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. सायंकालीन सभेत 5:30 युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम युववाणी, तर 6:10 गीतबहार, 6:30 अमृतकलश, तर 7:15 वृत्तविशेष, 7:30 किसानवाणी. केंद्रीय कृषी आणि कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित पशुधनातील संसर्गित गर्भपात याविषयी डॉक्टर वर्षा थोरात यांची मुलाखत आपल्याला ऐकता येईल. 8:15 लोकसंगीत, तर 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक, तर 9:45 मंथन, 10:00 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऋतुजा लाड यांचं गायन श्रोतेहो आपल्याला ऐकता येईल. तर 10:30 वंशाचा दिवा हे नभोनाट्य, लेखिका आशा पाटणकर, तर सादरकर्त्या आशा पाटणकर. तर श्रोतेहो ही होती आमच्या आज प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 6:40 झालेत. आता प्रसारित करीत आहोत कृषीवाणी हा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात कपाशी पिकांचं नियोजन, याविषयीची माहिती वाचक स्वर किशोरी वागुदे यांचा, तर कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. ऐकूयात कृषीवाणी हा कार्यक्रम.
1: कपाशी पिकाचं नियोजन. शेतकरी बंधूनं, कपाशी पिकावर आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास कॉपर ऑक्सिक्लोराईड 25% अधिक 150 ग्रॅम युरिया 10 लिटर पाण्यात घेऊन प्रादुर्भावग्रस्त झाडांच्या बुंध्याशी पाठीवरच्या पंपाच्या सहाय्याने आंबवणी करावी आणि झाडाचं खोड व्यवस्थित दाबून घ्यावं. नत्रयुक्त खतांचा वरखत म्हणून वापर करताना बागायती कपाशीसाठी 1/3 नत्राची मात्रा उगवणीनंतर 1 महिन्यांनी आणि उरलेली 1/3 नत्राची मात्रा उगवणीनंतर 2 महिन्यांनी द्यावी. ठिबक संचातून खत मात्रा देताना ती पिकाच्या वाढ अवस्थेनुसार लागवडीपासून 20 दिवसांच्या अंतरानं 5 समान भागात द्यावी. नत्रयुक्त खतं पिकांना विभागून दिल्यास त्याचा पिकांना भरपूर फायदा होऊन खतांची कार्यक्षमता सुद्धा वाढते. ठिबक सिंचनाद्वारे रासायनिक खतं देण्याची सोय असल्यास पाण्यात विरघळणारी खतं पिकानुसार आणि पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार विभागून दिल्यास रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते आणि उत्पादनात वाढ होते. कपाशीचं पीक फुलावर असताना 2% युरिया म्हणजे 200 ग्रॅम युरिया आणि 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. बोंड भरताना पावसाचा खंड पडल्यास कपाशीला संरक्षित ओलीत ठिबक सिंचन, तुषार सिंचन किंवा एकसरी आड द्यावा. रस शोषक किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास ॲसिटामिप्रिड 20 SP 15 ग्रॅम क्रियाशील घटक प्रति हेक्टर या प्रमाणात फवारणी करावी. 10 दिवसांच्या अंतरानं 4-5 वेळा ट्रायकोड्रामा या परोपजीवी कीटकांची अंडी असलेली 1/3 ट्रायकोकार्ड्स शेतात लावावीत. गुलाबी बोंड अळी

0: च्या सर्वेक्षणासाठी साधारणतः 20 झाडापासून 20 हिरवी बोंड तोडून आणि फोडून नियमित सर्वेक्षण करावं. कपाशीवर बोंडअळ्याच्या व्यवस्थापनाकरता आर्थिक नुकसानीच्या पातळीवर आधारित अनुक्रमे निमार्क 300 PPM 50 मिली, स्पिनोसॅड 45 SC 2.22 मिली आणि बीटा सायफ्लुथ्रीन 2.5% प्रवाही 10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा ट्रायकोग्रामा 1.5 लाख अंडी प्रति हेक्टरी आणि फेरोमेन सापळे हेक्टरी 8 आणि पक्षी थांबे 20 प्रति हेक्टरी उभारावेत. गुलाबी बोंडअळीनं 10% फुलांचे किंवा हिरव्या बोंडाचे नुकसान केल्यास किंवा 8 ते 10 पतंग सतत 3 दिवस प्रति कामगंध सापळा या प्रमाणात आढळल्यास 10% नुकसानासह हिरव्या बोंडामध्ये जिवंत अळ्या असल्यास सुरुवातीच्या काळात क्लोरोपायरिफॉस 50% EC 20 मिली किंवा प्रोफेनोफॉस 50% EC 30 मिली किंवा थायोडिकार्ब 75% WP 20 ग्रॅम या कीटकनाशकाची प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी आणि गरज भासल्यास इमामेक्टिन बेन्झोएट 5% AG 4 ग्रॅम या कीटकनाशकाची पुन्हा फवारणी करावी. कपाशीचं पीक फुलरा अवस्थेत असताना 2% युरिया तसंच बोंडे भरण्याच्या अवस्थेत 2% DAP फवारणी करावी. नैसर्गिक कारणामुळे कपाशीची होणारी पात्या फुले आणि बोंडे यांची गळ कमी करण्यासाठी NAA या 4 मिली संजीवकाची 10 लिटर पाण्यात मिसळून पहिली फवारणी करावी. यानंतर 15 ते 20 दिवसांनी दुसरी फवारणी घ्यावी.
1: श्रोतेहो, आताच आपण कृषीवाणी या कार्यक्रमात कपाशी पिकांचं नियोजन याविषयीची माहिती ऐकली. तर वाचक स्वर होता किशोरी वागुदे यांचा, तर कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
3: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
2: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
1: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. थोड्याच वेळात आरोग्यम धनसंपदा तसंच 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 6:55 संस्कृत समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला ऐकूयात आरोग्यम धनसंपदा मुंबई केंद्रावरून काही क्षणातच.

0: संपदा आणि त्यानंतर परिसर.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहार तज्ज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग. सादर करते आहेत धीरज केदारी.
2: नमस्कार श्रोते हो, कालच्या भागात आपण मध्यम वयात आहारातून आजारांचे व्यवस्थापन आणि प्रतिबंध कसा करावा याविषयी जाणून घेतलं. तर आजच्या भागात ज्येष्ठ नागरिकांसाठी निरोगी वृद्धत्वासाठी पोषण कसे

0: असावे याविषयी जाणून घेऊया. वृद्धत्व हा आयुष्याचा नैसर्गिक टप्पा आहे. या टप्प्यात शरीराच्या गरजा बदलतात. भूक कमी होणे, पचनशक्तीत बदल होणे, दातांच्या समस्या, चावण्यास त्रास, हालचाल कमी होणे किंवा एखाद्या आजारामुळे आहारावर निर्बंध येणे अशा अनेक कारणांमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते. सर्वप्रथम आवश्यक आहे पुरेसे प्रथिने. वयानुसार स्नायूंची ताकद आणि स्नायूंचे प्रमाण कमी होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे डाळी, कडधान्ये, दूध, दही, पनीर, सोयाबीन, अंडी आणि योग्य मांसाहारी पदार्थ यांचा आहारात समावेश करणे महत्त्वाचे आहे. हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम आणि जीवनसत्व ड आवश्यक आहे. दूध, दही, पनीर, तीळ आणि इतर कॅल्शियमयुक्त पदार्थ आहारात घेता येतात. जीवनसत्व ड ची कमतरता असल्यास आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने पूरक आहार घ्यावा. ज्येष्ठ नागरिकांमध्ये पचनशक्ती आणि बद्धकोष्ठतेच्या समस्या आढळू शकतात. त्यासाठी पुरेसे पाणी, भाज्या, फळे, संपूर्ण धान्ये आणि योग्य प्रमाणात तंतुमय पदार्थ घेणे महत्त्वाचे आहे. मात्र काही वैद्यकीय स्थितींमध्ये पाणी किंवा फायबर्सचे प्रमाण डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ठरवावे. प्रतिकार शक्तीसाठी विविध जीवनसत्वे आणि खनिजे आवश्यक आहे. त्यामुळे रोजच्या आहारात विविध रंगांची फळे आणि भाज्यांचा समावेश करावा. मेंदूच्या आरोग्यासाठीही संतुलित आहार महत्त्वाचा आहे. हिरव्या पालेभाज्या, फळे, संपूर्ण धान्ये, कडधान्ये, सुकामेवा आणि योग्य प्रमाणात आरोग्यदायी चरबीयुक्त पदार्थ यांचा समतोल आहाराचा समावेश असावा. ज्येष्ठ नागरिकांनी एका वेळी खूप मोठे जेवण करण्याऐवजी गरजेनुसार लहान आणि पौष्टिक आहारांचे भाग घेणे सोयीचे ठरू शकते. भूक कमी असली तरी केवळ चहा बिस्किटांवर दिवस काढणे योग्य नाही. कमी प्रमाणात पण पौष्टिक पदार्थ घेणे महत्त्वाचे आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाची आहाराची गरज सारखी नसते. मधुमेह, रक्तदाब, मूत्रपिंडाचे आजार, हृदयविकार किंवा इतर वैद्यकीय समस्या असल्यास आहार वैयक्तिक आरोग्य स्थितीनुसार ठरवावा. म्हणूनच निरोगी वृद्धत्व म्हणजे केवळ दीर्घायुष्य नव्हे तर सक्रिय, स्वतंत्र आणि गुणवत्तापूर्ण जीवन जगण्याची क्षमता टिकवणे होय. योग्य आहार, पुरेशी शारीरिक हालचाल, योग्य झोप, नियमित आरोग्याची तपासणी आणि कुटुंबाचा आधार या सर्वांचा निरोगी वृद्धत्वात महत्त्वाचा वाटा आहे. लक्षात ठेवा, वय वाढले तरी पोषणाची गरज संपत नाही, उलट योग्य पोषणाचे महत्त्व अधिक वाढते. निरोगी वृद्धत्वासाठी आजपासूनच आपल्या आहाराची काळजी घेऊया. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहारतज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतृ परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या विपुल वनसंपदेमध्ये औषधी वनस्पतींचा जो बहुमोल खजिना आहे त्याच्या संवर्धन आणि जतनामध्ये शाश्वतता यावी यासाठी कार्य करणाऱ्या पुण्याच्या पूर्वाताई जोशी यांच्याशी आपण बातचीत करतो आहोत. नमस्कार पूर्वाताई.
1: नमस्कार.
0: तर असं होतं ना की कधी कधी काही पायवाटेवर चालता चालता त्याचा हा रस्ता कधी होऊन जातो, आपल्याच या वाटेवरनं पुढे कसे लोक चालायला लागतील सांगता येत नाही. तर असं एक महत्वाचं काम तुमचं सुरू झालेलं आहे. पण आता एकीकडे आपण म्हटलं तसं की हा रस्ता तयार झाला याचा अर्थ कार्य क्षेत्रही विस्तारलंय.
1: हो.
0: तर आता इथून पुढच्या तुमच्या योजना काय असणार आहेत आणि एखाद दुसऱ्या गावाच्या ऐवजी आता ते कार्यक्षेत्र किती मोठं विस्तारणार आहे?
1: खरं सांगू का, निसर्गाधारित आर्थिक घडी असा हल्ली अतिशय महत्वाचा हा विषय समोर येतोय की ज्याला आम्ही नेचर बेस्ड इकॉनॉमी असं म्हणतो. तर ही घडी गावागावातून बसवायला लागणार आहे. त्यामुळे एक किंवा दोन गावांमधनं कामं करून काही होणार नाही हे लक्षात यायला लागलेलं आहे.
0: बरोबर.
1: त्याच दरम्यान नेमकं हे लक्षात यायला लागलं आणि असं झालं की आयुसीएनची जी सस्टेनेबल यूज आणि लाईव्हलीहूड हे जे ग्लोबल नेटवर्क आहे की ज्याच्यामध्ये हा शाश्वततेचा वेगळ्या प्रकारे एक

0: पोर्ट किंवा इंटरनॅशनल रिकग्निशन आपण म्हणूया त्याला,
1: बरोबर,
0: त्याच्यामध्ये त्यांनी मला मेंबर म्हणून घेतलेलं आहे आतमध्ये आता. आणि मग त्याच्या ते जेव्हा झालं तेव्हा मला स्वतःला असं वाटलं की अरे हे आता फार वेगळ्या प्रकारे पाहायला हवं आपण. आणि मग देशाच्या उलाढाली उद्योगधंदे याला जोडलं कसं जायचंय,
1: बरोबर,
0: हा सुद्धा एक मनात आता विचार यायला लागला.
1: आणि मला असं वाटतं भारताचं प्रतिनिधित्व करताय तुम्ही त्या आयुसीएनच्या माध्यमातून.
0: हो, करते मी.
1: तर जागतिक पातळीवरतीही आपल्या या सगळ्या वनसंपदेचा आपण अभिमानाने कसं मांडलं गेलं पाहिजे,
0: अगदी,
1: आणि भारताचं नाव उज्ज्वल करण्याचा हा आणखीन एक मार्ग आहे.
0: आणि तो प्रयत्न मी नक्कीच करेन. लोकसहभागातून संघटित प्रयत्नातून असा दुहेरी फायदा करून घेण्याच्या गोष्टी असतील,
1: बरोबर,
0: किंवा त्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न असतील. म्हणजे काही वेळेला टेक सपोर्ट लागतो, काही वेळेला छोटी ऍप बनवावी लागतात, काही वेळेला काळजीपूर्वक वापर कसा करायचा याचं नुसतं एक सस्टेनेबिलिटी ब्रोशर्स करावी लागतात की जी गावांना गावांच्या भाषेत म्हणजे समजून सांगता येतील. काही वेळेला याच्या सगळ्यात असं जाणवायला लागलंय की ट्रेनिंगची गरज आहे.
1: बरोबर,
0: ते ज्या बायकांचा गट उभा राहतोय, पुरुषांचा गट उभा राहतोय, दोघांचा एकत्रित मॅनेजमेंटचा एक गट उभा राहतोय, सर्टिफिकेशन आहेत वेगवेगळी की ज्याच्यात आपण मूल्यवर्धन म्हणतोय, लॅब अनालिसिस आहेत जे मी वनस्पतीशास्त्र आणि याचं जोडणी करण्यासाठी उल्काच्या वेळी जो प्रयत्न केला की क्वालिटी काय आहे त्या फळांची, त्याच्यात काय आहे आणि त्याचं संपूर्ण न्यूट्रिशनल आणि अँटीऑक्सिडंट प्रोफाइलिंग ज्याला आपण, ते सुद्धा गरजेचं आहे. या सगळ्या ऍक्टिव्हिटीज इको टुरिझमला कशा पूरक ठरतील,
1: बरोबर,
0: कारण त्या ठरणारच आहेत. एक गाव अशा पद्धतीचं काही करत असेल,
1: म्हणजे मला असं वाटतं की फक्त त्या गावांना तिथल्या ग्रामस्थांनाच याचं महत्व कळलं पाहिजे असं नाही, जे शहरात राहतात त्यांना सुद्धा ते तिथे गेले पाहिजे, त्यांनी ह्या कामात सहकार्य केलं पाहिजे, हातभार लावला पाहिजे, त्यांनाही याचं महत्व कळलं पाहिजे. म्हणून अॅग्रो टुरिझम महत्वाचं
0: खरंच. आणि म्हणजे विकास विकास आपण म्हणतोय सगळे, पण सस्टेनेबिलिटीचा मुद्दा जेव्हा येतो ना तेव्हा जगण्याची खात्री एक स्वस्थतेतून आली पाहिजे असं वाटलं मला.
1: हे मात्र खरं आहे, वसुधैव कुटुंबकम म्हणतो तसं की ही कुटुंब सांभाळली तर आपण पृथ्वीला सांभाळणार आहोत.
0: खरंच
1: शहरांमध्ये सिमेंटची जंगलं उभी राहत असतील त्याला जर आपण वैभव मानत असू तर खरं वैभव काय आहे
0: हे
1: तुम्ही तिथे जाऊन सांगण्याचा प्रयत्न करताय. पूर्वातही हाच परिसस्पर्श सगळ्यांना व्हावा आणि यातनं तुम्ही म्हणता तसं की उपजीविकेची ही साधनं उभी राहावीत आणि आरोग्यपूरकही अशी सगळी जी काही वाटचाल आहे तीही चालू राहावी यासाठी आमच्या सगळ्या श्रोत्यांकडनं तुम्हाला शुभेच्छा आहेत.
0: धन्यवाद.
1: पुन्हा एकदा तुम्ही इथे तुमच्या कामाविषयी त्याचं तुम्ही माहिती दिली तिथे येऊन त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्रोते हो, मी प्रसाद कुलकर्णी पूर्वा जोशी यांच्यासह आपला निरोप घेतो. नमस्कार
0: सगळ्या श्रोत्यांना आणि प्रसादजी नमस्कार, थँक्यू,
1: धन्यवाद. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकला. सकाळी 6:55 मिनिटांनी संस्कृत बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.

311.5 मीटर्स अर्थात 963 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत स्थानिक घडामोडींवर आधारित कार्यक्रम अवतीभवती. श्रोतेहो, अवतीभवती कार्यक्रमात मी विद्या पाटील आपलं स्वागत करते. सुरुवातीला जाणून घेऊया आजचं दिनविशेष. श्रोतेहो, आज 8 सप्टेंबर 1887 योगी आणि आध्यात्मिक गुरु स्वामी शिवानंद सरस्वती यांचा जन्म. 8 सप्टेंबर 1970 मायक्रोवेव्ह ओव्हनचे शोधक पर्सी स्पेन्सर यांचं निधन. 8 सप्टेंबर 1991 कवी वामन रामराव तथा वाराकांत यांचं निधन. 8 सप्टेंबर 1997 पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कमला सोहोनी यांचं निधन. 8 सप्टेंबर 2000 सिगारेट, तंबाखू आणि मद्याच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखवण्यास बंदी घालणारा कायदा अस्तित्वात आला. 8 सप्टेंबर 2001 लेग स्पिनर सुभाष गुप्ते आणि कर्णधार मनसूर अली

उर्फ टायगर पतोडी यांची सीके नायडू पुरस्कारासाठी निवड झाली. संगीतकार आणि गायक भूपेन हजारिका यांचा आज जन्मदिवस. जगप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचा आज जन्मदिवस आहे. श्रोतेहो, आत्ताच आपण आजचं दिनविशेष ऐकलं. आता एक नजर टाकूया आजूबाजूच्या घटना आणि घडामोडींकडे.

श्रोतेहो, गणेशोत्सवाची चाहूल लागताच ढोल ताशा पथकांच्या सरावाला वेग आला आहे. गणरायाच्या आगमनापासून विसर्जन मिरवणुकीपर्यंत ढोल ताशांचा निनाद हा उत्सवाचा अविभाज्य भाग बनला. पारंपरिक वादनाची कला जपण्यासाठी शहरातील तरुणाई मोठ्या उत्साहानं सराव करीत असून ढोल ताशा पथकांमुळे गणेशोत्सवातील मिरवणुकांना विशेष रंगत येत आहे. ढोल ताशा वादनाकडे केवळ मनोरंजन म्हणून न बघता पारंपरिक कला आणि सांस्कृतिक वारसा म्हणून पाहिलं जात आहे. विशेषतः तरुण तरुणींचा या पथकांमधील वाढता सहभाग लक्षवेधी ठरत आहे. श्रोतेहो, जळगावहून कनेक्टिव्हिटी वाढणार, नाशिक, नागपूर आणि इंदूरचीही का हवाई सफर शक्य होणार. श्रोतेहो, प्रादेशिक विमान कंपन्या बंद पडत असताना फ्लाय 91 40 नवीन ATR 72,600 विमानांसाठी ऐतिहासिक करार केला आहे. या विमानांच्या उपलब्धीनंतर जळगावहून नाशिक, नागपूरसह अन्य शहरांसाठी सेवा सुरू करण्याचे फ्लाय 91 नियोजन असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे.

श्रोतेहो, जन्म किंवा मृत्यूची वेळेत नोंद न झाल्यानं दाखल्यासाठी सरकारी कार्यालयांचे उमरे झिजवणाऱ्या जळगावकरांना जिल्हा प्रशासनानं आता मोठा दिलासा दिला आहे. एक वर्षापेक्षा जास्त आणि दोन वर्षांपेक्षा आत प्रलंबित असलेल्या जन्ममृत्यूच्या उशिरा नोंदीबाबत थेट आदेश देण्याचे विशेष अधिकार आता जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना प्रदान करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी रोहन खुगे यांनी केंद्र शासनाच्या सुधारित अधिनियमाच्या धर्तीवर हे आदेश जारी केलेले आहेत.

श्रोते हो, जळगाव जिल्हा स्वच्छ सुंदर आणि हरित करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद प्रशासनाने स्वच्छ सुंदर आणि हरित जळगाव हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. यात घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामीण भागात प्रभावी अंमलबजावणीबाबत सर्व ग्रामपंचायतींना निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने 15 सप्टेंबरपर्यंत घनकचरा व्यवस्थापनाचा स्वतंत्र आराखडा तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. श्रोते हो, शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराची गुणवत्ता, चव आणि सुरक्षितता याबाबत अधिक काटेकोरपणा आणण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यापूर्वी त्याची चव पालकांना घेता येणार असून पालकांनी आहाराची चव घेतल्यानंतर त्याचा अभिप्राय नोंदवूनच विद्यार्थ्यांना आहाराचं वितरण करण्यात येणार आहे. यामुळे शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेवर पालकांचीही थेट आता नजर राहणार आहे.

बरेतर श्रोते हो, आजच्या अवतीभोवतीमध्ये इतकंच थांबूयात. नमस्कार. अवतीभोवती हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 7:07 होत आहेत. प्रादेशिक समाचार आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत काही क्षण.

0: 38 38.
1: फोन पुन्हा एकदा 98 21 40 38 38.
0: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल, आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
0: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
5: रोजच्या व्यवहारात आपण महानगरपालिकेचे विविध कर्मचारी बघतो, त्यांच्यामुळेच तर आपल्या शहराच्या अनेक व्यवस्था सुरळीतपणे पार पाडल्या जातात. ही कामं कशी होतात, योजना काय असतात, हे सगळं समजावून घ्यायला आवडेल ना. यावेळच्या कामगार सभा कार्यक्रमात पुण्याच्या कामगार कल्याण विभागाच्या मुख्य कामगार अधिकारी माननीय नितीन केंजळे साहेब यांची विक्रांत मंडपे यांनी घेतलेली मुलाखत नक्की ऐका. येत्या गुरुवारी अर्थात 10 सप्टेंबरला कामगार सभा हा कार्यक्रम जरूर ऐका, संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
6: श्रोतेहो, अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या राज्यस्तरीय प्रसारणात जरूर ऐका. ज्येष्ठ नागरिक आणि आयुर्वेद याविषयी केंद्रीय स्वास्थ्य सेवा विभागाचे प्रमुख आयुर्वेद चिकित्सा अधिकारी डॉक्टर बालाप्रसाद बडायले यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत.
7: जेनेटिकली मॉडिफाईड फूड जे आहे ते शक्यतोवर टाळलेले बरे, आपल्या प्रकृतीच्या विपरीत हे आहार टाळलेला बरा. प्रथिनयुक्त आहारावर जास्तीत जास्त आपला भर पाहिजे. कार्बोहायड्रेट कमी करून प्रथिन जर समजा थोडे वाढवले तर आपण अनेक अनेक मेटाबॉलिक इकारांपासून आपलं संरक्षण हे चांगल्या प्रकारे होऊ शकतं. आपल्या सेल्स या चांगल्या प्रकारे म्हणजे संपन्न राहू शकतील आणि त्याच्यामध्ये रिपेअरची अॅबिलिटी, संधानाची अॅबिलिटी, पुनर्निर्माणाची अॅबिलिटी उतार वयामध्ये पण टिकून राहील.
6: 8 सप्टेंबर 6:30 महाराष्ट्रातील प्रमुख केंद्रांसह आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते विनायक मोरे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे. तेव्हा जरूर ऐका ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश.
8: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पना आणि भक्कम पाठबळ तसंच मार्गदर्शनाखाली कार्यरत सामाजिक बांधिलकीच्या ग्राहक चळवळीचा नवा इतिहास घडवणारी संस्था पुण्यातील कोथरूड मधील समुत्कर्ष ग्राहक पेठ या संस्थेचे संयोजक मधुरा वैशंपायन आणि पार्थ मटकरी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
9: गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी रात्री 8 आणि शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी 2 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
10: आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन होणार. मुंबई जागतिक भांडवलाचं केंद्र म्हणून उदयाला येत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. राष्ट्रीय स्वच्छ हवा पुरस्कारांमध्ये अमरावतीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार. आणि भरती परीक्षांमधील गैरव्यवहाराविरोधात पुण्यात आंदोलन. परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय कृती दल राज्यभर संबंधित घटकांशी साधणार संवाद. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यांच्या हस्ते ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 या परिषदेचं उद्घाटन होणार आहे. मुंबईत होणाऱ्या या परिषदेत डिजिटल पेमेंट्स क्षेत्रात भारताला प्रमुख स्थान मिळवून देणं आणि आर्थिक समावेशन याविषयी चर्चा होणार आहे. क्षमता असलेला देश ते प्रभावी देश अशी भारताची ओळख निर्माण करणं हे जगातल्या सर्वात मोठ्या आणि सर्वात प्रभावी वित्त तंत्रज्ञान परिषदेचं उद्दिष्ट आहे. नागरिक उद्योग आणि

अर्थव्यवस्थांसाठी नवनवीन वित्तीय तंत्रज्ञानाचा विश्वासार्ह समावेशक आणि परिणामकारी उपयोग कसा करता येईल यावर या परिषदेतल्या संवाद सत्रांमध्ये चर्चा केली जाईल. देशाची आर्थिक राजधानी असलेलं मुंबई शहर जागतिक भांडवलाचं केंद्र महत्वाचं केंद्र म्हणून वेगानं उदयाला येत आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं आहे. पश्चिम विभागीय परिषदेच्या 28व्या बैठकीत ते काल गोव्यात पणजी इथं बोलत होते. राज्याची स्टार्टअप

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं आहे. पश्चिम विभागीय परिषदेच्या 28व्या बैठकीत ते काल गोव्यात पणजी इथं बोलत होते. राज्याची स्टार्टअप परिसंस्था आणि मुंबईचा वाढता जागतिक दर्जा या बाबींचा त्यांनी ठळकपणे उल्लेख केला. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसंच किनारपट्टीच्या सुरक्षेला अधिक बळ देण्यासाठी गृहमंत्रालय विशेष प्रयत्न करणार असल्याचं शहा यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिनानिमित्त नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात काल राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांच्या हस्ते राष्ट्रीय स्वच्छ हवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये अमरावती शहराला तृतीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार तर नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 7 प्रभागस्तरीय सर्वेक्षणात तृतीय क्रमांक मिळाला. स्वच्छ वायू सर्वेक्षणाअंतर्गत राज्यस्तरीय कामगिरीसाठी पुण्यातले प्रभाग क्रमांक 4 आणि 7 तसंच अमरावतीमधला प्रभाग क्रमांक 12 यांची निवड करण्यात आली आहे. पारितोषिकाची रक्कम संबंधित शहरांमध्ये वायू प्रदूषण नियंत्रण, हवेची गुणवत्ता सुधारणा आणि स्वच्छ वायूसाठीच्या विविध उपाययोजनांसाठी वापरण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधल्या कथित गैरप्रकाराविरोधात काल पुण्यात एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम सहभागी झाले होते. या आंदोलनाआड विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप भाजपचे नवनाथ बन यांनी केला आहे. दरम्यान राज्यातली भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी राज्य शासनानं उच्चस्तरीय कृती गटाची स्थापना केली आहे. हा गट राज्यातल्या 6 विभागांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याशी चर्चा करणार आहे. यातून त्यांच्या सूचना, अडचणी आणि अभिप्राय जाणून घेतले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पत्रकाद्वारे दिली आहे. एमपीएससी पेपरफुटीबाबत तक्रार दाखल होताच आयोगानं पोलिसात तक्रार दिली असून अशा घटना टाळण्याच्या उद्देशानं एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे असं स्पष्टीकरण आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली. मराठा समाजातील नागरिकांना जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना आवश्यक ती कागदपत्रं उपलब्ध व्हावीत यासाठी न्यायमूर्ती शिंदे समितीनं शोधलेल्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतींमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहेत अशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. मराठा आरक्षणावरील निर्णयांच्या अंमलबजावणीसंदर्भात दृकश्राव्य माध्यमातून काल झालेल्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. वंशावळी नोंदी आणि कायदेशीर नियमांचं पालन करूनच प्रमाणपत्र दिली जातील असं विखे पाटील यांनी स्पष्ट केलं. चालू शैक्षणिक वर्षामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय तसंच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आरक्षित प्रवर्गातून प्रवेश निश्चित झालेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसंच विशेष मागास प्रवर्गातल्या ज्या उमेदवारांचे प्रवेश निश्चित झाले आहेत त्यांना 4 डिसेंबरपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र दाखल करता येईल. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर नोंदणीसाठीचा कालावधी आता शहरी आणि ग्रामीण भागांसाठी 25 दिवसांचा असा समान असणार आहे. केंद्र सरकारनं तेल विपणन कंपन्यांना त्वरित आणि एकसमान वितरणासंदर्भात काल निर्देश दिले असल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात दिली. यापूर्वी पश्चिम आशियातील संघर्षामुळे एलपीजी पुरवठ्यावर निर्माण झालेल्या तणावामुळे हा कालावधी शहरी भागांसाठी 25 दिवस आणि ग्रामीण भागांसाठी 45 दिवस असा ठेवण्यात आला होता. युवकांनी बौद्धिक क्षमता आणि देशाच्या सांस्कृतिक समृद्धीला नीतिमूल्यांची जोड दिल्यास विकसित

0: भारत घडवण्यात युवकांची भूमिका महत्वाची ठरेल असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केला. नागपूर इथं झालेल्या माध्यम परिषदेच्या समारोप सत्रात ते काल बोलत होते. दोन दिवसांच्या या परिषदेत माध्यमं, नेतृत्व, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध विषयांवर चर्चा झाली. चला शाळेत जाऊया अभियानाच्या माध्यमातून राज्यातील शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य देणार असल्याचं प्रतिपादन शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलं आहे. या अभियानाच्या माध्यमातून भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीची जपणूकही करण्यात येईल असं ते म्हणाले. शालेय शिक्षण क्षेत्रातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या अभियानाच्या माध्यमातून शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी सर्व शाळांना 8, 9, 22 आणि 23 सप्टेंबर तसंच 7 आणि 8 ऑक्टोबरला भेट देणार असल्याची माहिती भुसे यांनी यावेळी दिली. गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यातल्या हालेवारा आणि तोडसा इथल्या 2 आश्रमशाळांचं आदर्श आश्रमशाळांमध्ये तर बुर्गी आणि पैमा इथल्या जिल्हा परिषद शाळांचं आदर्श शाळांमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. या चारही शाळांच्या विकासासाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ठोस आणि तातडीची पावलं उचलावीत अशी मागणी सोलापूर जिल्ह्यातल्या सकल धनगर समाजानं केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं आहे. यवतमाळमधलं आदिवासी बेरोजगार युवक आणि विद्यार्थ्यांचं गेल्या 20 दिवसांपासून सुरू असलेलं ठिय्या आंदोलन काल मागे घेण्यात आलं. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी विद्यार्थ्यांसोबत सविस्तर चर्चा करून त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शवली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन थांबवलं. श्रावण महिन्यातल्या शेवटच्या सोमवारी काल त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकरसह राज्यातल्या सर्वच प्रमुख शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. श्रावणी सोमवारनिमित्त बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं कावड यात्रा काढण्यात आली. पश्चिम घाट क्षेत्रातल्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात रत्नागिरी जिल्ह्याच्या 5 तालुक्यांमधल्या 311 गावांचा समावेश प्रस्तावित करण्यात आला आहे. उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी काल ही माहिती दिली. या क्षेत्रातल्या ज्या स्थानिक नागरिकांच्या हितसंबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे अशा व्यक्तींना 60 दिवसांच्या आत आपले आक्षेप किंवा हरकती लेखी स्वरूपात पर्यावरण मंत्रालयाकडे नोंदवण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकणात बहुतेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन होणार. मुंबई जागतिक भांडवलाचं केंद्र म्हणून उदयाला येत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. राष्ट्रीय स्वच्छ हवा पुरस्कारांमध्ये अमरावतीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार आणि भरती परीक्षांमधील गैरव्यवहाराविरोधात पुण्यात आंदोलन. परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय कृती दल राज्यभर संबंधित घटकांशी साधणार संवाद. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: या FM वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:20:50 झाले आहेत. ऐकूयात काही संदेश.
2: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
3: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
2: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
4: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमच्या आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
5: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
4: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या किंवा संपर्क करा 86 00 20 21 21.

0: अन ज्ञान माहिती रंजन करण्या ज्ञान माहिती रंजन करण्या खेडो पाडी सहरी खेडो पाडी सहरी
1: आकाशवाणी जळगाव।

मध्यम लहरी 311.5 मीटर्स अर्थात 963 किलोहर्ट्स वर हे आकाशवाणीचं जळगाव केंद्र आहे. श्रोते हो, आमचं प्रसारण आता आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही ऐकू शकतात. श्रोते हो, फॉलो करा आकाशवाणी जळगावच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला. तसंच सबस्क्राईब करा आकाशवाणी जळगावच्या युट्यूब चॅनलला आणि आनंद घ्या मनपसंद कार्यक्रमांचा. आकाशवाणी जळगाव.

आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. आता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

श्रोतेहो नमस्कार. दिलखुलासच्या या विशेष मालिकेच्या पुढील भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, बदलतं हवामान, वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे भविष्यातील जलव्यवस्थापनेसमोर अनेक आव्हानं आहेत. या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञान, अचूक माहिती, प्रभावी नियोजन आणि सर्व घटकांचा सहभाग यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची जलव्यवस्था अधिक सक्षम आणि जलसुरक्षित करणं आवश्यक आहे. जलव्यवस्थापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, उपलब्ध जलसंपत्तीचं नियोजन आणि निरीक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो, तसेच 2047 पर्यंत जलसुरक्षित महाराष्ट्र घडवण्यासाठी शासन, शेतकरी, पाणी वापर संस्था, उद्योग आणि नागरिक यांची भूमिका नक्की काय असणार आहे, या सगळ्या विषयांवर आज आपण जाणून घेणार आहोत. अर्थातच आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती

0: गीताली ठाकरे मॅडम यांच्याकडून.
1: नमस्कार मॅडम.
2: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: थँक्यू. आपण सुरुवातीला म्हटलं की पाण्याचा कोटा आणि पाणी हकदारी ह्या दोन गोष्टी काय आहेत, आम्हाला जरा काय समजावून सांगाल, आणि कोटा पद्धतीकडून हकदारीकडे जाणं का महत्वाचं आहे?
2: हक्कदारी म्हणजे त्याची एक अगेन एक खूप क्लिष्ट पद्धत आहे. म्हणजे बेसिकली MWRRAची स्थापनाच एन्टायटलमेंटसाठी झाली. मुख्य म्हणजे काय की आज समजा तुम्ही एखादी इंडस्ट्री चालवत आहात, मोठी इंडस्ट्री आहे आपली, आणि तुमची पाण्याला तुम्हाला पाण्याची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये क्वांटिटी तुम्हाला हवी, तर तुम्ही बल्कमध्ये पाणी घेता, तर त्यामुळे डायरेक्ट पाणी सप्लाय करत असं वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट. तुम्ही म्हटलं की मला 10 TMC पाणी हवं, तर माझ्याकडे ते समजा अवेलेबल पण आहे, पण सोबतच तिथे ॲग्रिकल्चरिस्ट पण आहे, त्यांचं पण मला 2 TMC पाणी द्यायचं आहे, पण माझ्याकडे समजा 11 TMC पाणी असेल, तर 12 मी पोहोचवू शकत नाही, पण तुम्हाला 10 TMC का द्यायचं, त्याचं जे क्लिष्ट कॅल्क्युलेशन असतं ते एन्टायटलमेंटमध्ये दिलेलं आहे. त्याचं जे आमचं निकष आहे त्यामध्ये दिलेलं असतं की समजा तुम्ही एक बेवरेज इंडस्ट्री आहात, तर बेवरेज इंडस्ट्रीला जर तुम्ही जे कुठलं पण बेवरेज बनवतात तर त्याला त्यामध्ये पाणी किती लागतं ते कॅल्क्युलेट केलं जातं की या कपॅसिटीच्या इंडस्ट्रीला इंडस्ट्री नॉर्म्सप्रमाणे इतकं पाणी लागतं. मग तेवढं जर पाणी माझ्याकडे असेल आणि मग इरिगेशनचं पण मी पाण्याची पूर्तता करू शकत असेल तर मी तेवढं एन्टायटलमेंट तुम्हाला इश्यू करेल. हे झालं एन्टायटलमेंट. तसंच तिथे समजा कुठली कॉर्पोरेशन आहे आणि त्यांना पाणी पाहिजे असेल तर त्यांना पाणी किती द्यायचं, तर तो पण तुम्ही ॲडॉप्ट आकडा येईल की माझ्याकडे इतकी इतकी लोकं मला एवढं पाणी हवं, पण ते तसं नसतं. त्याच्यामध्येच हा अर्बन भाग आहे, सेमी अर्बन किती येतं, रुरल भाग किती येतो, मग त्यांना किती एन्टायटलमेंट जातं, म्हणजे अर्बनला 150 LPCD आहे, रुरलला 70 आहे, 135 सेमी अर्बनला आहे, मग त्याप्रमाणे तुमच्या पॉप्युलेशनप्रमाणे तुमचा तो आकडा काढला जातो. फ्लोटिंग पॉप्युलेशन तुमची किती आहे, पॉप्युलेशन काढण्याची पद्धत किती आहे, नंतर तुमचं वॉटर बजेटिंग किती आहे, तुमचं वॉटर ऑडिट, वॉटर मीटरिंग, वॉटर स्कॅडा सिस्टम आणि बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चरल रिक्वायरमेंट किती आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला किती त्यांना पाणी देता येतं, असे पूर्ण आकड्यांचं विस्तारित ॲनालिसिस केल्यानंतर तुम्हाला एन्टायटलमेंट देतं. त्याच्यानंतरची जी स्टेट असते ती असते कोटा. की एकदा हक्कदारी तुमची ठरली की तुम्ही 10 TMC जसं पाणी मागितलं होतं तुम्ही इंडस्ट्री होता म्हणून, की तुम्हाला मी 9 TMC पाणी दिलं कारण मला 2 TMC पाणी जे होतं ॲग्रिकल्चरिस्टला द्यायचं होतं, मग तुमचा कोटा निश्चित झाला. पण यावेळेस माझ्याकडे पाऊस कमी आला तर त्यावेळेस तुम्हाला पाणी तुम्हाला कमी सोडायला लागेल, तर मला त्याला जो कट लागतो म्हणजे अवेलेबल पाण्यामधनं तुम्हाला जे पाणी द्यायचं असतं तो होतो कोटा निश्चितीकरण. आणि थोडं जे ॲडॉकपणे जातं ते थोडं जाते कोटा निश्चितीकरणामुळे, कारण ही जी पूर्ण ऑडिट ट्रेल आहे ती मिसिंग लिंक होऊन जाते एन्टायटलमेंट जर इश्यू केलं नाही म्हणून. तर एन्टायटलमेंट इश्यू करणं हे प्रायमरी काम आहे सगळ्या IDCचं आणि त्याच्यासाठी आम्ही पण प्रतिबद्ध आहोत आणि ऑनरेबल CM साहेबांनीसुद्धा यावेळेस म्हटलं की एन्टायटलमेंट इश्यू करणं हा आपला पहिला ध्यास आहे आणि ते तुम्ही सर्वात प्रथम सुरू करा.
1: म्हणजे तसं बघायला गेलं तर खूप क्लिष्ट पद्धत तुम्ही खूप सोप्या पद्धतीने सांगत आहात. पाणी हे किती महत्त्वाचं आहे आणि कशा पद्धतीने त्याच्यामागची एवढी मोठी जबाबदारी आहे हे तुम्ही सांगत आहात. त्याचबरोबरीने तर शेवटचं विचारायचं आहे की 2047 जेव्हा आपण असं म्हणतो की एक सक्षम जलव्यवस्था कशी असावी आणि एक सामान्य नागरिकाची सामूहिक जबाबदारी काय असावी आणि सक्षम महाराष्ट्र आपण असं म्हणू शकतो, काय सांगाल बरं?
2: सामान्य नागरिकांनी मीटरने पाणी घ्यावं आणि पाण्याचे चार्जेस भरावेत, त्याला वॉटर कॉन्झर्व करावं, आय थिंक तितकं जरी केलं तरी महाराष्ट्रासाठी खूप आहे. शासन 24/7/2047 क्लीन वॉटर पोहोचवणार याची मला शाश्वती आहे. दुसरं म्हणजे शाश्वत पाणी ॲग्रिकल्चरसाठी, शाश्वत पाणी इंडस्ट्रीसाठी आणि शाश्वत पाणी पिण्यासाठी याचीसुद्धा मी हमी आज 2047 ज्या प्रकारे महाराष्ट्र शासन काम करत आहे त्यामार्फत मी देऊ शकते. तिसरा नेक्स्ट मुद्दा म्हणजे की पाण्याचे दर जे असतील आहे ती इकॉनॉमिक कॉस्ट फॉर इव्हेंच्युअली 2047 जाणार आणि त्याचमुळे महाराष्ट्र हा लीडिंग होणार बाकी राज्य शासनापेक्षा, कारण पाण्याची किंमत इथे होईल. एक बाब मला सांगायची आपल्या राहून गेली होती ती म्हणजे आय एस डब्ल्यू पी म्हणजे इंटिग्रेटेड स्टेट

0: वॉटर प्लान. आपण ज्यावेळेस प्रोजेक्ट मंजूर करतो तो आय एस डब्ल्यू पी सारखा आय एस डब्ल्यू पीशी कन्फर्मिटीमध्ये आहे का हे बघत असतो. आता यावर्षी आय डब्ल्यू आर एम जलशक्तीने काढलं म्हणजे इंटिग्रेटेड वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे ते सांगते की 2005 आपल्या शासनाने आय एस डब्ल्यू पी ही संकल्पना मांडली. त्याच्यामध्ये काय काय येतं, त्याच्यामध्ये सर्फेस वॉटर येतं, त्याच्यात ग्राउंड वॉटर येतं, त्याच्यामध्ये इनफ्लो ऑफ वॉटर येतं, त्याच्यामध्ये रिजनरेशन येतं, त्याच्यामध्ये रिसायकल येतं, म्हणजे त्याची पूर्ण बॅलन्सशीटच बनते. म्हणजे कुठलाही पूर्ण महाराष्ट्राला आता सेक्टोरली त्यांनी डिफाईन केलेलं आहे. त्याच्यामध्ये पाणीचा इल्ड किती, तिथे कुठल्या प्रकारचं म्हणजे खोरे आहे, त्या खोऱ्यामध्ये किती पाणी येणार, तुम्हाला लवादाप्रमाणे किती पाणी वापरण्याची मुभा आहे, त्या अंतर्गत त्या सेक्टरमध्ये पाण्याचा यूज कसा आहे, म्हणजे इरिगेशनला किती लागणार, तुमचं इंडस्ट्रीला किती लागणार आणि तुम्हाला डोमेस्टिक किती लागणार, तो पाण्याचा खर्च तो वजा करून मग पुढे पाणी त्याला किती पाठवायचं आहे, अशी संपूर्ण बॅलन्सशीट प्रत्येक प्रोजेक्टची महाराष्ट्राने बनवली आणि ती सुरू केली 2015. हे काम सुरू झालं 2015. त्यावेळेस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सर होते आणि CM होते ऑनरेबल देवेंद्र फडणवीस सर. त्यावेळेस सुरू केलं आणि 2018 पहिल्यांदा आय एस डब्ल्यू पी तयार झाला आणि त्याच्या कन्फर्मिटीमध्येच आपल्या सगळे प्रोजेक्ट्स बनतात जे फ्युचरिस्टिक आहे. म्हणजे आपण काय काय बघत असतो की ते आय एस डब्ल्यू पीची कन्फर्मिटीमध्ये आहेत का, मग ते आर्थिक वायबिलिटी आहे का, मग हायड्रॉलॉजिकल वायबिलिटी आहे का, एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आहेत का, त्याला फॉरेस्ट क्लिअरन्स आहेत का, गव्हर्नरच्या डायरेक्टिव्हशी ते संलग्न आहेत का आणि जर कुठला लवाद असेल तर त्या लवादाशी कन्फर्मिटीमध्ये आहेत का. हे सगळे जे आपण वस्तू पाहून प्रोजेक्ट क्लिअरन्सेस करत असतो याच्यामध्ये सगळ्यात जो कळीचा मुद्दा असतो तो आय एस डब्ल्यू पी, जो पूर्ण माझ्यामध्ये देशातच नाही आहे, तो पहिल्यांदा महाराष्ट्राने केला आणि 2024 तुम्हाला आवडेल हे समजून की 2024 तो आपण पुन्हा रिवाईज केला. म्हणजे 2018 केल्यानंतर म्हणजे टाईम टू टाईम रिव्हिजनसुद्धा हे आय एस डब्ल्यू पीमध्ये होत आहे. आणि आय डब्ल्यू आर एम आता पहिल्यांदा जलशक्ती घेऊन आलं की त्याच्यामध्ये इंटिग्रेटेड वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट, म्हणजे रिसोर्स म्हणजे कुठले वेगवेगळे रिसोर्स झाले ना. तसं आता मी तुम्हाला सांगितलं की सरफेस वॉटर आहे, तसं ग्राउंड वॉटर पण घेतलं, आपण इम्पोर्ट पण घेतला, आपण त्याच्यामध्ये रिजनरेशन पण घेतलं, तर याची पूर्ण सूत्रबद्ध बॅलन्सशीट आपल्याकडे बनलेली आहेत. तर यामुळे महाराष्ट्राचा विकास हा दुप्पट गतीने होऊ शकतो. म्हणजे आता आपण सगळ्याच याच्यामध्ये बरंच पुढे आहो, पण आपण उत्कृष्ट व्हायला हवं या दिशेने आता महाराष्ट्र कार्य करत आहे आणि त्याच्यासाठी लोकांचा सहभाग आपण घेत असतो आणि लोकांचं जितकं जास्ती समर्थन मिळेल तितकं जास्ती पाणी, पाण्याची शक्ती ह्या सगळ्या लोकांना मिळेल. आणि महाराष्ट्राचं जे पाणी असतं, जसं आपण एक्झाम्पल देत असतो की जर पाणी असावं तर इस्रायलसारखं, ज्याच्यामध्ये इस्रायलसारखी शेती असावी ज्याच्यामध्ये पाण्यात म्हणजे जे तुमचं जे प्रोड्यूस आहे त्याच्या मुळाशी सेन्सर्स लावलेले असतात, झाडाच्या मुळाला सेन्सर्स लावलेले असतात आणि ते सांगतात की आता याला पाणी द्यायला लागतं आणि मग ते पाणी झाडा त्यांच्या प्रोड्यूसला मिळत असतं. म्हणजे त्या लेवलपर्यंत महाराष्ट्र नक्कीच जाईल असं मला शाश्वती आहे. कारण आपला जो जलसंपदा विभाग आहे, नंतर MWRRA आहे, ह्या टेक्नॉलॉजीशी संलग्न असून काम करत असतो आणि आपण नेहमी शिकत आहे. त्याच्याचमुळे जलशक्तीसुद्धा ज्यावेळेस पण कुठलंही सजेशन असेल त्यावेळेस प्रथमतः ते म्हणतं की महाराष्ट्राने क्या किया वो पहिले देख लो. कारण इम्प्लिमेंटेशनमध्ये सुद्धा आपण बाकी राज्यापेक्षा पुढे आहोत ही जलसंपदा विभागाची एक फार मोठी कामगिरी आहे.
1: नक्की ज्या पद्धतीने ही कामगिरी आहे आणि प्राधिकरण ज्या पद्धतीने काम करत आहे, ज्या जबाबदारीने काम करत आहेत, तर महाराष्ट्र दुप्पट काय तिप्पट चौपट वेगाने विकास करेल. खरं तर 2047 जल सुरक्षित आणि जलसमृद्ध महाराष्ट्र हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केवळ शासन यंत्रणा नाही तर आपण प्रत्येकाची जबाबदारी आणि सगळ्यांचा सहभाग त्यामध्ये असणं खूप अत्यंत गरजेचं आहे. मॅडम, खरं तर इतका बघायला गेलं तर सोपा पण क्लिष्ट विषय इतक्या छान पद्धतीने तुम्ही आम्हाला सांगितला, एवढा वेळ दिला आणि सगळ्यांची जबाबदारी इतक्या चांगल्या पद्धतीने ती कशी असावी, कशा पद्धतीने जागरूक राहणं गरजेचं आहे, त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू.
2: गेल्या सगळ्या भागांच्या विशेष मालिकेत आपण महाराष्ट्रातील जलसंपत्ती नियमनाची भूमिका, पाणी हक्कदारी, पाणी

जल प्रशुल्क, पाणी वापर संस्थांचा सहभाग, जल गुणवत्ता, जल प्रदूषण आणि आधुनिक तंत्रज्ञान अशा विविध महत्वाच्या विषयांवर सविस्तर माहिती घेतली. पाणी ही केवळ नैसर्गिक संपत्ती नाही, तर वर्तमानाची गरज आणि भावी पिढ्यांची अमानत आहे. त्यामुळे पाण्याचा प्रत्येक थेंब जपणं आणि त्याचा कार्यक्षम वापर करणं आणि उपलब्ध जलसंपत्तीचं शाश्वत व्यवस्थापन करणं ही शासनासोबतच आपल्या प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. या विशेष मालिकेत मार्गदर्शन केल्याबद्दल महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांचे मी मनापासून आभार मानते. आणि श्रोते हो, दिलखुलाच्या या विशेष मालिकेच्या प्रत्येक भागाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी आपलेही मनापासून आभार मानते. अशाच माहितीपूर्ण आणि ज्ञानवर्धक विषयांसह पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह सकाळी 7:25 PM. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:38 झालेले आहेत.

0: श्रोते हो, अशा हाकेच्या अंतरावर तुमच्या सोबत असते सदैव जळगाव आकाशवाणी. रोज सकाळी 6:40 कृषीवाणी आणि संध्याकाळी 7:30 शेत शिवार या दोनही कार्यक्रमात तुमच्या शंकेचं समाधान, सोबतच मनोरंजन, मनसोक्त गप्पा, तर कधी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती. मग विचार काय करता? सदैव ऐकत रहा आकाशवाणी जळगाव.
1: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहे.
2: आपण ऐकणार आहोत आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम अक्षर ज्ञानापासून जीवन ज्ञानापर्यंतचा प्रवास. लेखिका संजना संतोष तारी. निवेदन पल्लवी गोडसे आणि अनघा मगदुम. निर्मिती सहाय्य अनघा मगदुम. सादरकर्ते विवेक वानखडे. ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे.
3: नमस्कार श्रोते हो. श्रोते हो, आपण कधी विचार केलाय का, एखाद्या व्यक्तीला स्वतःचं नाव लिहिता येणं, एखादं पत्र वाचता येणं, साधा हिशोब करता येणं, या छोट्याशा वाटणाऱ्या गोष्टी एखाद्याच्या आयुष्यात किती मोठा बदल घडवू शकतात? आणि ज्या काळात साक्षरता म्हणजे अ आ ई ओळखणं, त्या काळापासून आजच्या डिजिटल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगापर्यंत साक्षरतेचा प्रवास किती मोठा झालाय, याच विचाराला समर्पित आहे आजचा आपला विशेष दिवस, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस, अक्षर ज्ञानापासून जीवन ज्ञानापर्यंतचा प्रवास.
4: दरवर्षी 8 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. युनेस्कोने 1966 8 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस म्हणून घोषित केला आणि 1967 पासून हा दिवस साजरा केला जाऊ लागला. या दिवसामागे एक अत्यंत साधा पण तितकाच महत्वाचा विचार होता. प्रत्येक व्यक्तीला शिकता आलं पाहिजे, प्रत्येक व्यक्तीला वाचता आलं पाहिजे, प्रत्येक व्यक्तीला लिहिता आलं पाहिजे, कारण अक्षर ज्ञान हे व्यक्तीच्या स्वावलंबनाचं

0: पहिलं पाऊल आहे.
1: पूर्वी साक्षरतेचा अर्थ अगदी साधा होता. वाचता येणं, लिहिता येणं आणि साधं गणित करता येणं इतकं आलं की ती व्यक्ती साक्षर. परंतु आज साक्षरतेचा अर्थ खूप व्यापक झालाय. आज आपण मोबाईल वापरतो, इंटरनेट वापरतो, ऑनलाईन व्यवहार करतो, सोशल मीडियावर माहिती घेतो, विविध डिजिटल माध्यमांमधून बातम्या आणि संदेश आपल्या हातात येतात. मग आजचा साक्षर माणूस कोण? जो केवळ अक्षर वाचतो तो की मिळालेली माहिती समजून घेतो, तिची सत्यता तपासतो, योग्य निर्णय घेतो आणि तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करतो तो? आजच्या काळात दुसरी व्याख्या अधिक समर्पक ठरते. म्हणूनच साक्षरता म्हणजे केवळ अक्षर ओळख नव्हे तर ज्ञान समजून घेऊन त्याचा योग्य उपयोग करण्याची क्षमता.
0: चला आता थोडं मागे वळून पाहूया. स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळात भारतासमोर अनेक आव्हानं होती. त्यापैकी एक मोठं आव्हान होतं निरक्षरता. विशेषत ग्रामीण भागातील लोक, कामगार, महिला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिक्षणापासून दूर होते. शिक्षणाची संधी सर्वांपर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज होती. स्वातंत्र्यानंतर गावोगावी शाळा सुरू झाल्या, प्राथमिक शिक्षणाचा विस्तार झाला. असंख्य स्त्री पुरुषांसाठी रात्र शाळा म्हणजे ज्ञानाचा नवा दरवाजा होता. हळूहळू प्रौढ शिक्षणाला चालना मिळाली. राष्ट्रीय साक्षरता अभियानासारख्या विविध उपक्रमांमधून निरक्षर प्रौढांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे प्रयत्न झाले. शिक्षक, विद्यार्थी, स्वयंसेवक, सामाजिक संस्था आणि शासन यांनी या कार्यात सहभाग घेतला. कारण साक्षर समाज निर्माण करणं ही केवळ शासनाची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. निरक्षरता व्यक्तीला केवळ अक्षरांपासून दूर ठेवत नाही, ती तिला अनेक संधींपासून दूर ठेवते. अज्ञानामुळे आर्थिक शोषण होऊ शकतं, शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात, आरोग्यविषयक माहिती समजण्यात अडथळे येऊ शकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निरक्षर व्यक्तीला स्वतःच्या अधिकारांची आणि कर्तव्यांची माहिती मिळणं सुद्धा कठीण होऊ शकतं.
1: एक काळ असा होता की अनेक मुलींना शिक्षणाची संधी मिळत नव्हती. घरातील जबाबदाऱ्या, सामाजिक बंधनं आणि परिस्थिती यामुळे अनेक महिला शिक्षणापासून वंचित राहिल्या. पण जेव्हा एका महिलेच्या हातात शिक्षण आलं तेव्हा केवळ तिचं आयुष्य बदललं नाही, तिच्या संपूर्ण कुटुंबाची दिशा बदलली. साक्षर आई मुलांच्या शिक्षणाचं महत्व अधिक चांगल्या प्रकारे समजू शकते. ती मुलांचे गृहपाठ पाहू शकते, शाळेतील सूचना वाचू शकते, आरोग्यविषयक माहिती समजू शकते, बँकेचे व्यवहार करू शकते, आपलं मत व्यक्त करू शकते आणि सर्वात महत्वाचं, ती स्वतःच्या निर्णयांमध्ये अधिक आत्मविश्वासाने सहभागी होऊ शकते. म्हणूनच असं म्हटलं जातं, एका महिलेला साक्षर करणं म्हणजे एका कुटुंबाला आणि पुढील पिढीला शिक्षित करण्याची सुरुवात करणं.
0: साक्षरतेमुळे कुटुंबाचं जीवनमान बदलतं. साक्षर पालकांना मुलांच्या शिक्षणाचं महत्व समजतं. आरोग्य, स्वच्छता, पोषण, बचत आणि आर्थिक नियोजन याविषयी जागरूकता वाढते. मुलांच्या भविष्याचा विचार केला जातो आणि मग एक सुंदर साखळी तयार होते. साक्षर व्यक्ती, साक्षर कुटुंब, साक्षर समाज आणि सक्षम राष्ट्र.
1: साक्षर समाज अधिक जागरूक असतो. शिक्षणामुळे माणूस प्रश्न विचारायला शिकतो, विचार करायला शिकतो, कारण मीमांसा करायला शिकतो, अंधश्रद्धा, अफवा आणि चुकीची माहिती यापासून स्वतःचं संरक्षण करायला शिकतो. साक्षरतेमुळे महिलांचा सामाजिक सहभाग वाढतो. लोकांना आपल्या हक्कांची जाणीव होते. लोकशाहीतील सहभाग वाढतो. मतदानाचं महत्व समजतं. संविधानातील मूल्यांची जाणीव होते. म्हणूनच साक्षरता ही सामाजिक परिवर्तनाची पहिली पायरी आहे.
0: शिक्षणामुळे व्यक्तीसमोर रोजगाराच्या संधी वाढतात. वाचन, लेखन आणि अंकज्ञानामुळे कामाच्या ठिकाणी सूचना समजणं, हिशोब ठेवणं आणि व्यवहार करणं सोपं होतं. परंतु आजच्या काळात रोजगारासाठी केवळ अक्षरज्ञान पुरेसं नाही. संगणकाचं ज्ञान हवं, डिजिटल कौशल्य हवं, संवाद कौशल्य हवं, नवीन तंत्रज्ञान शिकण्याची तयारी हवी. म्हणजेच आजची साक्षरता ही रोजगार क्षमतेशी जोडलेली आहे.
1: आता आपण वर्तमान काळातील एका महत्वाच्या उपक्रमाकडे वळूया. तो म्हणजे नवभारत साक्षरता कार्यक्रम. या कार्यक्रमाचा दृष्टिकोन केवळ अक्षरज्ञानापुरता मर्यादित नाही. मूलभूत साक्षरता आणि अंकज्ञानासोबत जीवनातील आवश्यक कौशल्ये, व्यावसायिक कौशल्ये, मूलभूत शिक्षण आणि सातत्यपूर्ण शिक्षण यांना महत्व दिलं जातं. हीच आधुनिक साक्षरतेची दिशा आहे. आता साक्षरतेचा अर्थ बदललाय.
0: त्याचं उत्तर असं आहे, आज साक्षर होणं म्हणजे केवळ पुस्तक वाचता येणं नाही, तर आज आपल्याला अनेक प्रकारे साक्षर व्हावं लागेल.
2: पैसे पाठवण्यासाठी, खरेदी करण्यासाठी किंवा एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी सुद्धा आपल्या जीवनाचा इंटरनेट हा अविभाज्य भाग बनला.

0: पण सुविधांसोबत सायबर गुन्ह्यांचा धोकाही वाढतोय. सायबर साक्षरता म्हणजे फक्त इंटरनेट वापरता येणं एवढंच नाही, तर इंटरनेट हे सुरक्षित आणि जबाबदारीने वापरता येणं पण गरजेचं आहे. आपला ओटीपी, पिन, पासवर्ड किंवा बँकिंगची माहिती कोणालाही सांगू नको. अनोळखी की लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. सोशल मीडियावर आपली वैयक्तिक माहिती, फोटो किंवा लोकेशन शेअर करताना काळजी घ्या. कोणताही मेसेज किंवा फोन आला म्हणून लगेच विश्वास ठेवू नका. त्याची सत्यता तपासणं पण गरजेचं आहे. विशेषतः तुमचं केवायसी बंद होईल, तुम्हाला लॉटरी लागली आहे, तुमचं खातं ब्लॉक होणार आहे, अशा घाई आणि भीती निर्माण करणाऱ्या संदेशांपासून सावध राहायला हवं. सायबर फसवणूक झालीच तर लपवून न ठेवता तात्काळ 1930 या सायबर हेल्पलाईन वर संपर्क करा. तसंच cybercrime.gov.in वर कंप्लेंट करा आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करणं खूपच महत्वाचं आहे. शेवटी एवढंच म्हणेन, तंत्रज्ञानाचा वापर करा पण डोळे उघडे ठेवून करा. सायबर साक्षर बना आणि स्वतः सोबत आपल्या कुटुंबालाही सुरक्षित ठेवा. धन्यवाद.
1: पैसा कमावणं महत्वाचं आहे, पण पैसा योग्य पद्धतीनं वापरणं, बचत करणं आणि भविष्यासाठी नियोजन करणं तितकंच महत्वाचं आहे. आर्थिकदृष्ट्या साक्षर व्यक्ती आर्थिक निर्णय अधिक समजूतदारपणे घेऊ शकतात. अर्थविषयक अभ्यासक निवृत्त प्राध्यापक उदय बोडस मत मांडताना म्हणाले,
2: आज मुख्य गरज आहे ती आर्थिक साक्षरतेची. आपल्याला जे उत्पन्न मिळतं त्यातला 50% भाग हा स्वतःची विविध जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आणि खर्चासाठी वापरल्यानंतर उरलेला 30% भाग हा गुंतवणुकीसाठी आणि 20% भाग सामाजिक ऋण फेडण्यासाठी, अशा प्रकारचं नियोजन ही खरी आर्थिक साक्षरता आहे. याच वेळेला डिजिटल युगामध्ये आपण प्रवेश केलेला असल्या कारणाने आपण जो मोबाईल नंबर युपीआय साठी वापरणार त्या खात्यात कमीत कमी शिल्लक ठेवायची, कुठल्याही प्रकारचे आलेले फसवणुकीचे कॉल, SMS याला प्रलोभनाला बळी न पडता खात्री करण्यासाठी वेळ पडल्यास बँकेत जाऊन खात्री करून मगच व्यवहार करायचे आणि आपले पैसे वाचवायचे. आणि एक जो विषय सध्या असा सुरू झालेला आहे की शेअर बाजाराच्या दैनंदिन चढउतारामध्ये अनुमानावरती आधारित शॉर्ट टर्म गेन्स करायच्याऐवजी दीर्घकालीन विचार करून जर आपली संपत्ती वाढवून ठेवली तर निवृत्तीच्या हिशोबाने एक संपत्तीपासून साठलेला जो काही आपला बचतीचा मोठा गोळा असेल त्याच्या व्याजावरती आपलं आयुष्य सुखाने जगता येईल. आणि अशा प्रकारे आपलं उत्पन्न किती आहे ते आपण कसं खर्च करणार आणि कशा प्रकारे आपण आर्थिक गुन्ह्यांपासून दूर राहणार अशी माहिती करून राहणं ही खरी आर्थिक साक्षरता आहे.
1: आज माहितीची कमतरता नाही, उलट माहितीचा महापूर आहे, पण त्या माहितीतील सत्य काय आणि असत्य काय हे ओळखणं अधिक महत्वाचं झालंय. सोशल मीडियावर आलेला प्रत्येक संदेश खरा असेलच असं नाही. एखादी बातमी पुढे पाठवण्यापूर्वी तिचा स्रोत तपासणं आवश्यक आहे. म्हणून आजची साक्षर व्यक्ती केवळ माहिती घेत नाही, ती माहितीची पडताळणी करते. हीच माहिती साक्षरता होय. रत्नागिरी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी याविषयी अधिक सांगितलं.
3: आज आपल्या एका क्लिकवर माहितीचा महापूर येतो, पण प्रश्न असा आहे, मिळणारी प्रत्येक माहिती खरी असतेच का? येथेच गरज भासते माहिती साक्षरतेची, म्हणजेच इन्फॉर्मेशन लिटरसीची. माहिती साक्षर असणं म्हणजे केवळ इंटरनेट वापरता येणं नव्हे, तर कोणती माहिती गरजेची आहे ती योग्य स्त्रोतातून आली आहे का आणि तिचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो हे अचूक पारखता येणं. सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवा, बनावट बातम्या आणि डीप फेकच्या या काळात माहितीची सत्यता न तपासता पुढे पाठवणे घातक ठरू शकते. म्हणूनच एखादी माहिती वाचल्यावर आधी थांबा, विचार करा आणि अधिकृत स्त्रोताकडून खात्री पटल्यावरच त्यावर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, सजग नागरिक तोच जो माहितीचा केवळ ग्राहक नाही तर विवेकी वापरकर्ता असतो. माहिती साक्षर व्हा, सुरक्षित आणि समृद्ध जगाकडे पाऊल टाका.
1: वर्तमानपत्र, दूरदर्शन, सोशल मीडिया, व्हिडिओ, जाहिराती, माहितीचे अनेक स्त्रोत आज आपल्या आसपास आहेत. त्यातील तथ्य आणि मत, बातमी आणि जाहिरात, सत्य आणि अफवा यातील फरक ओळखता आला पाहिजे. आणि म्हणूनच माध्यमांचा जबाबदारीनं वापर करणं ही आधुनिक साक्षरतेची महत्वाची गरज आहे. आरोग्याबद्दल योग्य माहिती असणंही आज आवश्यक आहे. पोषण, स्वच्छता, आरोग्य सेवा, रोगप्रतिबंध आणि वैद्यकीय सूचना यांचं ज्ञान असणं गरजेचं आहे. इंटरनेटवर आरोग्यविषयक माहिती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे, पण प्रत्येक ऑनलाईन माहिती वैद्यकीय दृष्ट्या योग्य असेलच असं नाही. म्हणून विश्वासार्ह स्त्रोत आणि तज्ज्ञांचा सल्ला ओळखण्याची क्षमता ही देखील आरोग्य साक्षरतेचा भाग आहे.
4: पाणी वाचवणं, ऊर्जा वाचवणं, प्लास्टिकचा वापर कमी करणं, कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन करणं, वृक्ष संवर्धन करणं, निसर्गाचं संरक्षण करणं ही केवळ चांगली कामं नाहीत, ही आपल्या पर्यावरण साक्षरतेची चिन्ह आहेत.
1: पर्यावरण तज्ज्ञ प्रशांत परांजपे आपलं मत मांडताना म्हणाले,
5: पर्यावरण साक्षरता म्हणजे निसर्गाची ओळख. याच्यामध्ये जल, जमीन आणि जंगल याचा योग्य असा सन्मान करणं, याचं शिक्षण घेणं हा एक प्रामुख्याचा भाग येतो. पर्यावरण साक्षरतेमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार पडत असतात. ज्याच्यामध्ये उदाहरणार्थ जल साक्षरता आहे, कचरा साक्षरता आहे. सामान्यपणे पर्यावरण साक्षरता म्हणजेच जल प्रदूषण न करणं किंवा वनांचं संवर्धन करणं, वायू प्रदूषण न करणं, जमीन प्रदूषण न करणं.

0: ह्या सामान्य शब्दात सांगायच्या गोष्टी आहेत. याकरता पर्यावरणपूरक उत्सव करणं, पर्यावरणपूरक घर निर्माण करणं, पर्यावरणपूरक शाळा उपक्रम करणं, पर्यावरणपूरक पर्यटन सकुल, त्यानंतर पर्यावरणपूरक गाव, पर्यावरणपूरक तालुका, पर्यावरणपूरक जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य असा जर संकल्प केला तर आपण कुठेतरी या भूमातेचे उतराई होऊ शकतो असं मला वाटतंय. आपल्याकडे काळ आता खूप कमी राहिला आहे. मानवानं आजपर्यंत केलेल्या चुकांची शिक्षा मिळायला आता सुरुवात झाली. अगदी 10 दिवसापूर्वीचं जर उदाहरण घेतलं तर नेपाळची अवस्था न भूतो अशी झाली. भविष्यात होणार नाही असं मी म्हणणार नाही, कारण भविष्यात यापेक्षाही महाभयंकर अशा नैसर्गिक आपत्तीनं आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. एखादी प्रदेश वितळतायत, हिमालय वितळतोय, हिमनद्या वितळतायत आणि त्यामुळे समुद्राची पातळी वाढते, नद्यांची पातळी वाढते. निसर्गाच्या आरोग्य हे अबाधित राहावं यासाठी प्रयत्न करणं आतापासून काळाची गरज निर्माण झाली. त्यामुळे पर्यावरण संवर्धन ही प्रत्येकाची निकडीची किंवा प्रत्येकाची आवश्यकता आहे असंच यानिमित्ताने मला सांगावं वाटतं आणि हीच पर्यावरणाची साक्षरता असणार आहे.
1: आपण देशाचे नागरिक आहोत, आपले अधिकार काय आहेत, आपली कर्तव्य कोणती आहेत, संविधान आपल्याला कोणती मूल्य शिकवतं, लोकशाहीमध्ये आपली भूमिका काय आहे, या प्रश्नांची जाणीव असणं म्हणजे नागरिक साक्षरता. आधुनिक जीवनात आणखी एका प्रकारच्या साक्षरतेची गरज आहे, ती म्हणजे भावनिक आणि सामाजिक साक्षरता. स्वतःच्या भावना ओळखणं, इतरांच्या भावनांचा आदर करणं, मतभेद शांतपणे सोडवणं, संवाद साधणं, सहकार्य करणं, समोरच्या व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेणं ही देखील जीवन जगण्याची महत्वाची कौशल्य आहेत. आणि आता आपण भविष्यात डोकावूया. आज कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI आपल्या जीवनातील अनेक क्षेत्रात प्रवेश करते. शिक्षण, उद्योग, आरोग्य, शेती, व्यवसाय, माहिती तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांमध्ये AIचा वापर वाढतोय. म्हणून भविष्यातील नागरिकाला AIची मूलभूत ओळख असणं, त्याचा जबाबदारीने वापर करणं आणि AI कडून मिळालेली माहिती तपासून घेणं आवश्यक ठरेल. म्हणजेच AI पासून सुरू झालेला साक्षरतेचा प्रवास आता AI पर्यंत पोहोचलाय. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार मनोज मुळे माध्यम आणि AI साक्षरतेवर बोलताना म्हणाले,
2: तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे मोठ्या प्रमाणात माहिती आपल्या सगळ्यांसमोर येते, पण या माहितीमध्ये किती अधिकृतपणा आहे हे तपासलं जात नाही. माध्यमं वेगवेगळ्या प्रकारची झालेली आहेत आणि या माध्यमांच्या माध्यमातून असंख्य प्रकारची माहिती समोर येते. उपलब्ध माहितीची अधिकृतता तपासून त्यावर विश्वास ठेवणं आणि नंतर ती इतरांना देणं म्हणजे त्यातली साक्षरता आहे. दुर्दैवाने आता तसं होत नाहीये, पण अजूनही काही काळानंतर ते लोकांना सवय लागेल असं अपेक्षित आहे. की आणि AI किंवा तांत्रिक बुद्धिमत्ता जी आहे ती अजूनही परिपूर्ण नाही, त्याला अजूनही फीडिंग केलं जातंय, त्यात माहितीचा साठा अजूनही होणं आवश्यक आहे. त्याशिवाय AIच्या कुठल्याही गोष्टीवर 100% विश्वास ठेवणं हे निरक्षरपणाचं लक्षण होईल. AI मार्फत मिळालेली माहिती ही सुद्धा अन्य आपल्या स्रोतांच्या माध्यमातून पडताळून घेणं सद्यस्थितीत गरजेचं आहे. AI अजूनही परिपूर्ण नाही, त्याची बाल्यावस्था अजूनही सुरू आहे, त्यामुळे AI बाबतही अजून पुरेशी साक्षरता आपल्यामध्ये आलेली नाही. थोड्या काळानंतर ती येईल 100%, कारण जसजशी त्यात माहितीचा साठा वाढत जाईल तशी AI कडून मिळणारी माहिती अधिकृत असेल, पण सद्यस्थितीमध्ये AI कडून येणारी माहिती सुद्धा अपुरी आहे.
3: साक्षरता ही केवळ वैयक्तिक प्रगतीची बाब नाही, ती देशाच्या शाश्वत विकासाशी जोडलेली आहे आणि म्हणूनच साक्षरता ही समताधिष्ठित, जागरूक आणि शाश्वत समाज निर्मितीची पायाभरणी आहे.
1: साक्षरतेच्या क्षेत्रात आपण मोठी प्रगती केली आहे, तरीही काही आव्हानं आपल्या समोर आहेत. शिक्षणापासून दूर असलेले घटक, ग्रामीण आणि शहरी भागातील फरक, डिजिटल साधनांपर्यंत असमान पोहोच, चुकीच्या माहितीचा वाढता प्रसार, डिजिटल फसवणूक आणि वाचनाची कमी होत जाणारी सवय, ही आव्हानं आपल्याला नव्यानं विचार करायला भाग पाडतात.
3: साक्षरतेचा पाया शाळेत घातला जातो. शाळेने विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकातील माहिती देणं पुरेसं नाही, त्यांना प्रश्न विचारायला शिकवलं पाहिजे, विचार करायला शिकवलं पाहिजे, माहितीची सत्यता तपासायला शिकवलं पाहिजे, तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करायला शिकवलं पाहिजे, आर्थिक, डिजिटल, पर्यावरणीय आणि सामाजिक जाणीव निर्माण केली पाहिजे. आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक आहे, हाच विद्यार्थी साक्षरतेचा दूतही आहे. प्रत्येक विद्यार्थी स्वतः साक्षर होण्याबरोबरच इतरांसाठी सुद्धा साक्षरतेचा दूत होऊ शकतो. आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीला मोबाईल वापरायला शिकवणं, डिजिटल व्यवहार करताना आवश्यक काळजी सांगणं, एखाद्याला वाचायला शिकवणं, वाचनाची सवय लावणं हेही साक्षरता अभियानच आहे. म्हणूनच एक सुंदर संकल्प करता येईल, प्रत्येक विद्यार्थी एक साक्षरता दूत.

0: साक्षरता ही फक्त शाळेची जबाबदारी नाही. पालक, शिक्षक, विद्यार्थी, ग्रामपंचायत, वाचनालये, स्वयंसेवी संस्था, युवक मंडळ आणि समाजातील प्रत्येक साक्षर व्यक्ती या सर्वांनी एकत्र काम केलं तर साक्षरतेची चळवळ अधिक प्रभावी होईल.
1: श्रोते हो, एकेकाळी साक्षरता म्हणजे अक्षर ओळख, नंतर ती झाली वाचणं लिहिणं आणि अंकज्ञान, त्यानंतर आली कार्यात्मक साक्षरता आणि जीवन कौशल्य. आज आपल्याला हवीये डिजिटल साक्षरता, आर्थिक साक्षरता, माहिती साक्षरता, माध्यम साक्षरता, आरोग्य साक्षरता, पर्यावरण साक्षरता आणि नागरिक साक्षरता, आणि उद्याच्या जगासाठी AI साक्षरता, म्हणजेच अक्षर ज्ञान, विचार ज्ञान, जीवन ज्ञान, डिजिटल ज्ञान, जबाबदार नागरिकत्व, हा आहे साक्षरतेचा बदलता प्रवास.
0: श्रोते हो, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस हा केवळ दिनविशेष नाही, तो आपल्याला एक प्रश्न विचारतो. आपण खरोखर किती साक्षर आहोत? आपल्याला वाचता येतं, पण आपल्याला वाचलेल्या गोष्टीचा अर्थ समजतो का? आपण माहिती मिळवतो, पण ती खरी आहे हे तपासतो का? आपण डिजिटल व्यवहार करतो, पण त्यात सुरक्षितता पाळतो का? आपण पैसा कमावतो, पण त्याचं योग्य नियोजन करतो का? आपण समाजात राहतो, पण आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवतो का?
1: या प्रश्नांची उत्तरं शोधताना साक्षरतेचा खरा अर्थ आपल्याला समजतो. कारण अक्षर माणसाला वाचायला शिकवतं, शिक्षण त्याला विचार करायला शिकवतं, आणि खरी साक्षरता त्याला योग्य निर्णय घ्यायला शिकवतं. आजच्या दिवशी आपण असा संकल्प करूया, एक व्यक्ती शिकेल, एक कुटुंब सक्षम होईल, एक समाज जागरूक होईल आणि एक राष्ट्र अधिक सामर्थ्यवान बनेल.
0: आणि म्हणूनच अक्षरापासून विचाराकडे, विचारापासून कृतीकडे आणि कृतीपासून सक्षम समाजाकडे जाणं हीच साक्षरतेची खरी वाटचाल आहे याची जाणीव आता व्हायलाच हवी.
2: आपण ऐकलात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम अक्षर ज्ञानापासून जीवन ज्ञानापर्यंतचा प्रवास. लेखिका संजना संतोष तारी. निवेदन पल्लवी गोडसे आणि अनघा मगदुम. निर्मिती सहाय्य अनघा मगदुम. सादरकर्ते विवेक वानखडे. ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
3: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, सकाळचे 8 वाजता आहेत. थोड्याच वेळात समाचार प्रभात. 7:15 मॉर्निंग न्यूज, दोन्ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. सुरुवातीला समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून काही क्षणातच.

0: Para recurve women's team gold final, India's Bhavna and Pooja will take on China's Liang Qirong and Chen Yu, with the Indian duo aiming to secure the top prize on home soil. In para recurve men's team gold final, India's Harvinder Singh and Vijay Sundi will go up against Slovakia's David Ivan and Denis Ivan. And now for a look at today's newspapers, it's over to Renu Kataria.
1: Thank you, Anuja. The news of launching a crackdown on all illegal five-story buildings by the MCD in the national capital finds coverage in all the dailies today. The Tribune writes, five top civic body officials suspended, court orders probe, flags unsafe PG culture. Defence Acquisition Council clears proposals for the three services with 98% procurements to be sourced from Indian industry. Hindustan Times headline says, from missiles to radars, DAC clears 1.1 lakh crore rupee defence boost with 300 kilometer range Sukhoi missiles on list. The Indian Express quotes ISRO chief's message to his staff, allaying apprehensions of the space agency being privatised. The headline states, no privatisation, but space economy has to grow. National Film Awards ceremony to be in Gujarat this year, cites the Times of India. And finally, in a first, alternative fuels overtake petrol car sales as a headline in the Financial Express. And with that, it's back to you, Anuja.
0: Thank you, Renu. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi to launch development projects worth over 35,000 crore rupees from Vadodara in Gujarat today, to also inaugurate Global FinTech Fest 2026 in Mumbai. Defence Acquisition Council clears capital acquisition proposals worth over 1,10,000 crore rupees for defence forces. Luxembourg backs India's bid for permanent seat in UNSC. India joins US and 24 other countries to shape development of next generation 6G networks. Delhi police arrests three members of family that owned collapsed building in Satyaniketan area of the national capital. And India set to feature in four gold medal finals at World Archery Para Series in Ahmedabad today. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: हे पुणे केंद्र आहे आमची आनंतरची उद्घोषणा लगेचच आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 झालेत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत
3: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या पंतप्रधान आज महाराष्ट्र आणि गुजरातच्या दौऱ्यावर मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट तर गुजरातमध्ये विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार भविष्यातील सुरक्षित 6G दूरसंचार सेवा विकसित करण्यासाठी भारत अमेरिका आणि इतर 24 देशांच्या गटात सहभागी संरक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी 1,00,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या भांडवली खरेदी प्रस्तावांना मंजुरी आणि उत्तर प्रदेशातील 25 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती गंभीर आजही मुसळधार पावसाचा इशारा आता सविस्तर बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र आणि गुजरातच्या दौऱ्यावर आहेत मुंबईत होणाऱ्या ग्लोबल फिनटेक फेस्ट परिषदेचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे नागरिक उद्योग आणि अर्थव्यवस्थांसाठी नवनवीन वित्तीय तंत्रज्ञानाचा विश्वासार्ह समावेशक आणि परिणामकारी उपयोग कसा करता येईल यावर या परिषदेतल्या संवाद सत्रांमध्ये चर्चा केली जाईल वडोदरा इथं पंतप्रधान 35,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास कामांची पायाभरणी उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहेत तसंच ते 20,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेड कॉरिडॉरचं 3 विभाग देशाला अर्पण करतील त्याचबरोबर 9,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 रेल्वे प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार आहे पश्चिम विभागातील राज्यांमध्ये आता कोणतेही वाद नाहीत ही महत्वाची बाब असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे विभागीय परिषदांचं स्वरूप आता मर्यादित राहिलेलं नाही या परिषदांच्या माध्यमातून जनहिताच्या योजनांच्या अंमलबजावणीवर काम केलं जात आहे असं शहा म्हणाले गोव्यात पणजी इथं झालेल्या पश्चिम विभागीय परिषदेच्या 28व्या बैठकीत ते काल बोलत होते विभागीय परिषदेच्या माध्यमातून राज्यांमधील नद्यांशी संबंधित अनेक वाद सोडवण्यात आले आहेत असंही त्यांनी नमूद केलं महाराष्ट्र 33,872 स्टार्टअप्ससह देशात प्रथम क्रमांकावर असून देशाची वित्तीय राज

राजधानी मुंबई ही जागतिक भांडवलाचं महत्त्वाचं केंद्र म्हणून वेगाने उदयास येत असल्याचं शहा म्हणाले. आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिनानिमित्त नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात काल राष्ट्रीय स्वच्छ हवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील अमरावती शहराला तृतीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार तर नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 7 प्रभागस्तरीय सर्वेक्षणात तृतीय क्रमांक मिळाला. राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरांना एकंदर 5,25,00,000 रुपये तर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रभागांना 2,70,00,000 रुपयांची पारितोषिकं प्रदान करण्यात आली. ही पारितोषिकाची रक्कम संबंधित शहरांमध्ये वायू प्रदूषण नियंत्रण, हवेची गुणवत्ता सुधारणा आणि स्वच्छ वायूसाठीच्या विविध उपाययोजनांसाठी वापरण्यात येणार आहे. राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. 6G नेटवर्कच्या विकासाला दिशा देण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या एका आंतरराष्ट्रीय उपक्रमात भारत सहभागी होणार आहे. या उपक्रमात अमेरिकेसह इतर 24 देशांचा समावेश आहे. अमेरिकेतील मियामी इथं G20 इनोव्हेशन मिनिस्टेरियल बैठकीदरम्यान केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद आणि अमेरिकेचे वाणिज्य विभागाचे हॉवर्ड लटनिक यांच्यात बैठक झाली, त्यानंतर ही घोषणा करण्यात आली. यावेळी भारत आणि अमेरिका यांच्यात सेमीकंडक्टर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सेंटर्सच्या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत चर्चा झाली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावं या मागणीचं लक्झेंबर्गचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री झेवियर बेटेल यांनी समर्थन केलं आहे. सध्याच्या जागतिक व्यवस्थेचं वास्तव प्रतिबिंबित करण्यासाठी या संस्थेत सुधारणा होणं आवश्यक असल्याचं त्यांनी नवी दिल्लीत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. भारत आणि ब्राझील अशा प्रमुख देशांना सामावून घेण्यासाठी सुरक्षा परिषदेचा विस्तार केला जाऊ शकतो असंही ते म्हणाले. विद्यमान नकाराधिकार पद्धतीवरही त्यांनी यावेळी बोलताना टीका केली. बेटेल सध्या भारताच्या 3 दौऱ्यावर आहेत. संरक्षण मंत्रालयानं तीनही संरक्षण दलासाठी 1,00,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या भांडवली खरेदी प्रस्तावांना संरक्षण खरेदी परिषदेनं काल मंजुरी दिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिषदेच्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली. या प्रस्तावांमध्ये भारतीय लष्करासाठी रासायनिक, जैविक, रेडिओलॉजिकल आणि आण्विक रेकी वाहनं, हाय मोबिलिटी इनो व्हेकल्स आदी नव्या तंत्रज्ञानाने सज्ज वाहनांच्या खरेदीचा समावेश आहे. भारतीय नौदलासाठी अरुद्रा रडारची खरेदी तसंच मरीन गॅस टर्बाईन्सची रचना, विकास आणि खरेदी यांसाठी आवश्यक असलेली मान्यता देण्यात आली. भारतीय हवाई दलासाठी लढाऊ विमानं, मालवाहू विमानं आणि हेलिकॉप्टर्सची युद्धसज्जता वाढवणाऱ्या विविध प्रस्तावांना तसंच इतरही अनेक प्रकारच्या खरेदी प्रस्तावांना यावेळी मान्यता देण्यात आली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर बुकिंगचा कालावधी आता शहरी आणि ग्रामीण भागांसाठी 25 असा समान असणार आहे. केंद्र सरकारने तेल विपणन कंपन्यांना त्वरित आणि एकसमान वितरणासंदर्भात काल निर्देश दिले आहेत, अशी माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी समाज माध्यमावरील संदेशात दिली. यापूर्वी पश्चिम आशियाई संघर्षामुळे एलपीजी पुरवठ्यावर निर्माण झालेल्या परिस्थितीत गॅस बुकिंगचा कालावधी शहरी भागांसाठी 25 आणि ग्रामीण भागांसाठी 45 असा ठेवण्यात आला होता. दिल्लीतील सत्यनिकेतन भागातील इमारत दुर्घटना प्रकरणी इमारतीच्या मालकाला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना पटियाला हाऊस न्यायालयात काल हजर करण्यात आलं. न्यायालयाने घरमालक आणि त्याच्या पत्नीला 14 न्यायालयीन कोठडी तर त्याचा मुलगा यांना 2 पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मुलांचं वसतिगृह असलेली ही जुनी इमारत रविवारी कोसळली. या दुर्घटनेत 7 मृत्यू झाला आहे. भारताची भूमिका जागतिक स्तरावर महत्वपूर्ण असल्याचं इराणनं म्हटलं आहे. नवी दिल्लीत होणाऱ्या आगामी ब्रिक्स शिखर परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाघई काल पत्रकार परिषदेत बोलत होते. ब्रिक्स संघटना द्विपक्षीय व्यापार आणि धोरणात्मक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी एक भक्कम व्यासपीठ उपलब्ध करून देईल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. 12-13 रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान सहभागी होणार आहेत.
पश्चिम आशियातील युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वाढत्या

0: आर्थिक दबावाचा सामना करत असलेल्या इराणनं पेट्रोलचे दर वाढवले आहेत. डिसेंबरनंतर ही इराणनं केलेली दुसरी इंधन दरवाढ आहे. नवीन दरवाढीनुसार महिन्याला 110 लिटर या निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक पेट्रोल खरेदी करणाऱ्या देशांना आता प्रति लिटर 1,00,000 रियाल मोजावे लागतील, अशी माहिती इराणच्या सरकारी माध्यमांनी दिली आहे. ही दरवाढ डिसेंबरपासून लागू असलेल्या दराच्या दुप्पट आहे. इराण सध्या 67% वार्षिक महागाई दराचा सामना करत आहे. इंडोनेशियातील बालीमध्ये ITF M15 टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत काल झालेल्या अंतिम फेरीत भारताच्या करण सिंगनं पुरुषांच्या गटातील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. त्याने न्यूझीलंडच्या इसाक बेक्रॉफ्टचा पराभव केला. अहमदाबाद इथं सुरू असलेल्या जागतिक दिव्यांग तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाज आजच्या अंतिम स्पर्धेत 4 सुवर्णपदकांच्या लढतीमध्ये सहभागी होणार आहेत. पॅरा रिकर्व महिला सांघिक सुवर्णपदक लढतीत भारताच्या भावना आणि पूजा यांचा सामना चीनच्या लियांग क्युरोंग आणि चेन यू यांच्याशी होणार आहे. तर पॅरा रिकर्व पुरुष सांघिक सुवर्णपदक लढतीत भारताचे हरविंदर सिंग आणि विजय सुंडी यांचा सामना स्लोवाकियाच्या डेव्हिड इव्हान आणि डेनिस इव्हान यांच्याशी होईल. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाल्यानं धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे 25 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. बरेली, एटा, शाहजहापूर, बहराईच आणि लखीमपूर खेरी या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. या भागात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला असल्यानं बरेलीमधील सर्व शाळांना पुढील 2 दिवस सुटी जाहीर करण्यात आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या मात्र रद्द करण्यात आल्या आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आज महाराष्ट्र आणि गुजरातच्या दौऱ्यावर. मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट तर गुजरातमध्ये विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार. भविष्यातील सुरक्षित 6G दूरसंचार सेवा विकसित करण्यासाठी भारत अमेरिका आणि इतर 24 देशांच्या गटात सहभागी. संरक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी 1,00,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या भांडवली खरेदी प्रस्तावांना मंजुरी. आणि उत्तर प्रदेशमधील 25 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती गंभीर, आजही मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अर्थात 963 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 8:40 झाले आहेत. आता ऐकूयात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर चित्रपट संगीताचा कार्यक्रम.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात दिल एक मंदिर या चित्रपटातील गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. रचना आहे हसरत जयपुरी यांची तर संगीत दिलंय शंकर जयकिशन यांनी.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ.
3: तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय.
1: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये.
3: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो 9595924559.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 9595924559.
5: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात बरसात या चित्रपटातील गीत. रमेश शास्त्री यांच्या रचनेला संगीतबद्ध केलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात तेरे घर के सामने या चित्रपटातील शीर्षक गीत. संगीत SD बर्मन यांनी दिले, तर रचना आहे हसरत जयपुरी यांची.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात शेवटी ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या स्वरात हम दोनों या चित्रपटातील गीत. साहिर यांच्या रचनेला संगीतबद्ध केलंय जयदेव यांनी.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोते हो, आत्ताच आपण डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर चित्रपट संगीताचा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 9 वाजतायत. आता प्रसारित करीत आहोत लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात मिलन या चित्रपटातील गीत लता मंगेशकर आणि मुकेश यांना. संगीत लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी दिलंय तर रचना हे आनंद बक्षी यांची.

करे शोर। अरे बाबा, शोर नहीं, शोर, शोर, शोर।

कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांना. बेताब या चित्रपटासाठी संगीत दिलंय राहुल देव बर्मन यांनी, रचना आनंद बक्षी यांची.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूयात आया सावन झुमके या चित्रपटातील गीत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात. रचना आनंद बक्षी यांची तर संगीत दिलंय लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

श्रोते हो, आत्ताच आपण लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात मेरा गाव मेरा देश या चित्रपटातील गीत ऐकलत. रचना होती आनंद बक्षी यांची, तर संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. कार्यक्रमात आता ऐकूयात जुर्माना या चित्रपटातील गीत. लता मंगेशकर आणि मन्ना डे यांच्या स्वरात, संगीतबद्ध केलं आहे आर डी बर्मन यांनी.

0: श्रोते हो, ह्या गीताबरोबरच आजचा लखलख चेंदेरिया हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 9:30 झालेत. आता प्रसारित करीत आहोत लेणं संस्कृतीचं हा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात गुरुदत्त वही मंडळ यांनी गायलेली काही कानबाई गीतं. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
1: दिल खुलास महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शनिवार सकाळी 7:25.
2: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमच्या आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
3: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
2: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या किंवा संपर्क करा 86 00 20 21 21.

श्रोतेहो, आत्ताच आपण लेणं संस्कृतीचं या कार्यक्रमात गुरुदत्त वही मंडळ यांनी गायलेली काही कानवाई गीतं ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणीचा सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 9:45 झालेत. आता प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात पोपट सीताराम यांनी गायलेले काही लोकगीतं.

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा लोकसंगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 9:55 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दागिना, सोन्याचा असो वा हिऱ्याचा. दागिना म्हणजे पूना गाडगिळ अँड सन्स.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, बहिणाबाई गार्डन जवळ, रिंग रोड, जळगाव.
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगिळ आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगिळ आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगिळ आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
2: श्रोते हो, आपल्याला माहिती आहेच की भारतीय महिलांना सोन्याचे दागिने खूप आवडतात. पण सगळ्यात आवडणारा दागिना म्हणजे गळ्यातला सोन्याचा हार किंवा विविध सुवर्ण माला. आज पूना गाडगिळ आणि सन्स या लोकप्रिय सुवर्ण पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडक आपल्याला सोन्यांच्या विविध माळांच्या प्रकारांची, यांच्या स्वरूपाची माहिती देणार आहेत. तसंच त्याची शुद्धता, मजुरी ही कशी असते याचीही माहिती देणार आहेत. मोडक सर, कार्यक्रमात आपलं स्वागत.
4: नमस्कार. माळा वेगवेगळ्या प्रकारच्या येतात, कारण त्याच्यामध्ये जे मणी वापरले जातात त्या मणीच्या आकारानुसार त्याला नावं दिली गेली आहेत.
2: बर.
4: म्हणजे मोहन माळे, जोंधळी माळे, त्याच्यानंतर व्हर्टिकल मण्याची माळ असते, कंठी मण्याची माळ असते.
2: बर.
4: तर हे सगळे जे मणी आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे, असं समजा कंठी मणी असेल तर साधारणपणे षटकोनी असतो, जोंधळी माळ म्हटलं तर तो गुळगुळीत मणी येतो, मोहन माळ म्हटलं तर त्याला जरा रफनेस असतो,
2: डिझाईन
4: असतं त्याला, एक जनरिक म्हणजे इनबिल्ट डिझाईन असतं. मोहनमाळेचा जर आपण एक विचार केला तर मोहनमाळेमध्ये साधारणपणे 15 ते 17 ग्रॅम पर्यंत मोहनमाळ 24-25 इंचाची मिळू शकते. आता त्याला जर तुम्ही एक्सटेन्शनला चेन लावली तर त्याचं वजन वाढू शकतं, पण अदरवाईज ती 17-18 ग्रॅम पर्यंत होऊ शकते.
2: एक पदरी.
4: कारण आता मल्टीपदरच्या पण फॅशन निघाली, मल्टीपदर मध्ये 3 पदर केले जातात. एका बाजूच्या पदरांना 2 सेंटरला पदक असतात, दुसऱ्या साईडला 1 सेंटरला पदक असतं आणि मग ती घातली जाते. पण एक पदरी जी माळ आहे ती साधारणपणे 15 ते 17 ग्रॅमची 24 इंचापर्यंत होते. साधारणपणे 100 मिलीग्रॅमचा एक एक मणी असतो त्यातला, आणि त्यामुळे 120 ते 125 मणी. आणि मग मंगळसूत्र जसं गुंफलेलं असतं तारांमध्ये, तशा प्रकारच्या तारांमध्ये ते मणी गुंफले जातात आणि त्याची माळ बनवली जाते. हौशी कलाकार आपल्याकडे की ते एक एक मणी वेळोवेळी घेत राहतात. 100 मणी साठले की घरवालीला जाऊन ती माळ द्यायची असते त्यांना. त्यामुळे त्यांचं 1500-1700 रुपये टाकून एक एक मणी घेऊन मग काहीतरी एक

0: दोन वर्षामध्ये ते एक मोहन
1: दागिना
0: माळ
1: बनवला
0: किंवा
1: जातो.
0: तयार होते. आता
1: बरोबर.
0: या माळांना पारंपरिक इतिहास आहेत आणि आता जर आपण मोहन माळ म्हटलं तर त्यातल्या हलक्या वजनाच्या मोहन माळा बनतात, वजनाला हलक्या, क्वालिटीला नाही.
1: अच्छा, आणि याच्या प्युरिटी विषयी काय सांगाल?
0: प्युरिटी तर 22 कॅरेट हॉलमार्क आणि साईडला जो फासा असतो किंवा रिंग असते बंद करणारी, तोंड बंद करणारी, तर त्याच्यावरती हाऊसमार्क म्हणजे सराफाचं नाव किंवा कारागिराचं नाव एम्बॉस केलेलं असतं, त्याच्यावरून कळतं ते कुठून घेतलंय, कुणी बनवलंय.
1: बर सर, तुम्ही म्हणताय ही माळ बनवायची तर 15 ते 17 ग्रॅम त्याचं वजन होईल आणि त्याची मजुरी पण असते, तर साधारण याची किंमत किती जाते?
0: आता आजच्या भावानी म्हणजे आपण 1,50,000 रुपये 10 ग्रॅमला भाव आहे असं
1: गृहित धरूया,
0: तर त्या भावाने जर विचार करायचा झाला तर 17 ग्रॅम वजन 22 कॅरेटचं जर आपण विचार करायचा झाला तर ते साधारणपणे 2,50,000 आसपास त्याची किंमत होईल सोन्याची. 2,50,000 2,60,000 14% ते 16% दरम्यान कुठेतरी याला मजुरी लागू शकते. तर ती मजुरीचा जर विचार केला आपण 2,50,000 16% तर ती साधारण 30-35 हजार रुपयाची मजुरी आणि GST असं सगळं मिळून 3 लाखापर्यंत ही माळ होऊ शकते
1: अंदाजे.
0: हा, तर 3 लाखाची माळ करायची असली तर तुम्हाला दर महिन्याला साधारणपणे 10 महिन्याच्या स्कीम मध्ये जायचं असलं तर 30 हजार रुपये सेव्ह करायला पाहिजे.
1: हो, म्हणजे एक पदरी जर का मोहन माळ करायची झाली तर एवढा आपल्याला साधारण खर्च येऊ शकतो. मोडक सर, आज आपण श्रोत्यांना, खास करून महिला श्रोत्यांना, सोन्याच्या विविध माळांची माहिती दिलीत. माझ्या जवळच्या पूना गाडगी आणि सन्स या शोरूमला आजच भेट द्यावी असं मलाही वाटतंय. श्रोत्यांच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, बहिणाबाई गार्डन जवळ, रिंग रोड, जळगाव.
2: श्रोते हो, आत्ताच आपण प्रायोजित कार्यक्रम दागिना सोन्याचा असोवा हिऱ्याचा, दागिना म्हणजे पूना गाडगीळ अँड सन्स हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम नेत्रदान.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटना.
4: नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर प्रीती कामदार, ग्लॉकोमा स्पेशलिस्ट फ्रॉम मुंबई आणि महाराष्ट्र ऑफ्थॉल्मॉलॉजिकल सोसायटीची सचिव. दिनांक 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत नेत्रदान पंधरवडा साजरा होत आहे. नेत्रदानाचा संकल्प करा, मृत्यूनंतर मृत्यूंजय बना. नेत्रदानाविषयी विस्तृत माहिती देण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील 2 नेत्रतज्ञ आपल्याशी संवाद साधणार आहेत. या चळवळीत सक्रिय सहभाग घेऊन समाजात नेत्रदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यास आमचे सहकार्य करा, ही विनंती. धन्यवाद.
3: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, नेत्रदान जनजागृती पंधरवडा विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बुलढाणा जिल्ह्यातल्या 2 नेत्रतज्ञ डॉक्टरांशी बातचीत करणार आहोत, ज्यामध्ये डॉक्टर पल्लवी डुकरे आणि डॉक्टर अंकुर संचेती या 2 नेत्रतज्ञ डॉक्टरांशी बातचीत करणार आहोत. तर आजचा विषय आपला नेत्रदान आहे आणि नेत्रदानाबद्दल त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर पल्लवी मॅम, आमच्या सगळ्या श्रोत्यांना सांगा की नेत्रदान म्हणजे काय.
5: नमस्कार, या कार्यक्रमात मला बोलवलं आणि त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. तर पहिले आपण जाणून घेऊया नेत्रदान म्हणजे नेमकं काय आणि त्याची प्रक्रिया काय असते. तर नेत्रदान म्हणजे मृत्यूनंतर दृष्टीहीन व्यक्तीला दृष्टी मिळावी यासाठी स्वतःचे डोळे दान करणं, या प्रक्रियेला नेत्रदान असे म्हणतात. याच्यामध्ये पूर्ण डोळा आपण काढून घेतो मृत व्यक्तीचा आणि त्याच्यातला जो पारदर्शक भाग असतो डोळ्याचा, ज्याला आपण नॉर्मली कॉर्निया असं म्हणतो, ते आपण दुसऱ्या व्यक्तीला देऊ शकतो. तसंच एका व्यक्तीचे डोळे आपण 2 व्यक्तींना देऊ शकतो. तर जेव्हा आपण नेत्रदान करतो तर एक व्यक्ती 2 व्यक्तींना दृष्टीदान देऊ शकते.
3: निश्चितच डॉक्टर पल्लवी मॅम, महत्वाचं सांगता आहात आपण. नेत्रदानासाठी कोण पात्र असतात, वय, आरोग्याच्या अटी काय असतात आणि कोणत्या परिस्थितीमध्ये नेत्रदान स्वीकारलं जाऊ शकत नाही याबद्दल काय सांगाल?
5: नेत्रदान करायला तशी वयाची काहीही अट नाही आहे. 1 वर्षाच्या मुलापासून ते वयोवृद्ध 90 ते 100 वर्षांपर्यंत कोणीही नेत्रदान करू शकतो. नेत्रदान करण्यासाठी तुमचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं आहे, तुम्हाला चष्मा होता, तुम्हाला BP, शुगर, डायबिटीस, थायरॉइड किंवा बाकी काही आजार होते, तरीही तुम्ही नेत्रदान करू शकता. नेत्रदानासाठी ह्या गोष्टींचा जास्त फरक पडत नाही. फक्त तुम्हाला काही

0: यासारखे जन्य आजार असतील, जसं की HIV एड्स झालं, HBSAG म्हणजे हेपेटायटिस बी किंवा सी, असे काही जे आजार आहेत जे रक्तवाटे किंवा असे पसरतात, किंवा तुम्हाला काही सेप्टिसेमिया म्हणजे इन्फेक्शन झालं होतं जेव्हा तुमची मृत्यू झाली, तुम्हाला रक्ताचा काही आजार आहे जसं रक्ताचा कॅन्सर वगैरे झाला होता तुम्हाला, तर अशा केसेसमध्ये आपण संसर्ग टाळण्यासाठी नेत्रदान स्वीकारत नाही. बाकी कुठल्याही व्यक्तीमध्ये आपण नेत्रदान स्वीकारू शकतो, हे काही गोष्टी सोडल्या त्याला किंवा हे आपण अपात्र कोणाला ठरवत नाही.
1: निश्चितच डॉक्टर पल्लवी डुकरे मॅडम, महत्वाची माहिती आपण नेत्रदानासंदर्भात आमच्या सगळ्या श्रोत्यांना सांगता आहात. श्रोते हो, आपण नेत्रदान पंधरवड्याच्या निमित्तानं दोन नेत्रतज्ञांशी बातचीत करतो आहोत. डॉक्टर पल्लवी मॅडम, मृत्यूनंतर नेत्रदान करण्याची योग्य वेळ किती असते आणि संपूर्ण प्रक्रिया कशी पार पडते?
0: मृत्यू झाल्याच्या 4 ते 6 तासाच्या आत आपल्याला नेत्रदान केलं गेलं पाहिजे किंवा आपल्याला तो डोळा काढून घ्यायला पाहिजे. ह्यासाठी जे मृत व्यक्ती आहेत त्यांच्या नातेवाईकांना एक गोष्ट करायची असते की जेव्हा मृत्यू झाली तेव्हा त्याच्यानंतर लगेचच तुम्ही एक जवळच्या आय बँकेशी संपर्क साधावा की आम्हाला नेत्रदान करायचं आहे. तो संपर्क साधल्यासाठी एक लगेचच त्यांच्या याच्यावरती आय बँक मधून एक टीम येते जी नेत्रदान करून घेते किंवा ते कॉर्निया रिट्रायव्हल आपण ज्याला म्हणतो ती प्रोसेस पार पडते. ही टीम येईपर्यंत पेशंटच्या नातेवाईकांनी किंवा मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी घरी काय करावं किंवा हॉस्पिटलमध्ये असताना काय करावं, तर डोळे जे आहेत ते बंद असतात, त्याच्यावरती ओल्या पट्ट्या ठेवायच्या, ओला कापूस ठेवायचा, जेणेकरून जो डोळा आहे तो कोरडा पडणार नाही. त्यानंतर आपण जो रूम मधला फॅन आहे तो बंद करायचा, डोक्याखाली उशी द्यायची, ह्याने ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर डोळा कोरडा पडणार नाही आणि मग त्याच्यानंतर आपल्याला डोळे काढायला सोपं जाईल. दुसरी गोष्ट अशी असते जेव्हा ही टीम येते तेव्हा ही टीम पूर्ण एक 10 ते 15 मिनिटांची प्रक्रिया असते, त्या 10 ते 15 मिनिटांमध्ये पूर्ण डोळा आपण काढून घेतो आणि जे त्याचे प्रिझर्वेटिव्ह सोल्युशन असतात त्याच्यामध्ये आपण ते डोळे प्रिझर्व्ह करून आय बँकेमध्ये घेऊन जातो. नेत्रदान केल्यानंतर आपण जो डोळा आहे मृत व्यक्तीचा त्याच्यामध्ये कापूस किंवा आर्टिफिशियल डोळा भरून त्याला एक टाका मारतो जेणेकरून जी मृत व्यक्ती आहे तिचा चेहरा विद्रूप दिसत नाही, सो ते पण एक आपण काळजी घेतो त्याची. जेव्हा नेत्रदान झालं आणि आपण आय बँकेमध्ये तो डोळा दिला जातो त्याच्यानंतर काही आपण प्रोसेस कर केल्यानंतर 42 ते 72 तासाच्या आत आपण एक वेटिंग लिस्ट असते रुग्णांची ज्यांच्यामध्ये आपल्याला डोळा द्यायचा आहे, तर त्याच्या प्रायोरिटीच्या अकॉर्डिंग टू आपण ते 72 तासाच्या
1: आतमध्ये ट्रान्सफर करतो. बिलकुल डॉक्टर पल्लवी मॅडम, महत्वाचं सांगता आहात. कार्यक्रमातला शेवटचा प्रश्न आपल्यासाठी, नेत्रदानानंतर मिळालेल्या डोळ्यांचा वापर हा कोणत्या शस्त्रक्रिया किंवा उपचारांसाठी केला जातो आणि रुग्णांना दृष्टी पुन्हा मिळवण्यात किती प्रमाणात यश मिळतं?
0: ज्या रुग्णांची डोळ्याचे काळा आपला जो पारदर्शक नेत्रपटल असतो किंवा कॉर्निया असतो ह्याचे जे आजार असतात फक्त त्याच आजारासाठी आपण दान मिळालेल्या डोळ्याचा वापर करू शकतो. काळ्या पटलाला किंवा कॉर्नियाला जर एखादा ट्रॉमा झाला असेल किंवा काही लागलं असेल किंवा काही इन्फेक्शनमुळे तो पांढरा पडला असेल तर असे जे पेशंट आहेत फक्त पेशंटमध्ये आपण हे वापरू शकतो. बाकी जर त्या पेशंटला काही पडद्याचा आजार असेल किंवा मोतीबिंदूमुळे त्याची दृष्टी कमी झाली असेल किंवा बाकी काही त्रास असेल तर अशा त्रासांमध्ये आपण हे करत नाही. फक्त जे कॉर्नियाचे आजार असतात त्याच्यामध्ये ह्याच्यामधून फरक पडतो. ह्याला आपण कॉर्निया केराटोप्लास्टी किंवा कॉर्निया ट्रान्सप्लांट अशा ह्या ज्या प्रक्रिया असतात त्या प्रोसिजर्स करून ते ऑपरेशन करून आपण दृष्टी देऊ शकतो. पेशंट ज्याला नेत्रदान झालं आहे त्याच्यामध्ये जर बाकी सगळं व्यवस्थित असेल, त्याला मोतीबिंदू नसेल किंवा त्याचा पडदा व्यवस्थित असेल म्हणजे मागचा रेटिना व्यवस्थित असेल तर एक 85 to 95% चान्सेस असतात की त्याची पूर्ण विजन आपण त्याला देऊ शकतो.
1: खूप धन्यवाद मॅडम, महत्वाची माहिती आपण आजच्या कार्यक्रमात सांगितली आणि सहभागी झालात तसंच वेळ दिला त्याबद्दल आपले खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपण नेत्रदान जनजागृती पंधरवडा निमित्तानं दोन नेत्रतज्ञांशी बातचीत करतो आहोत आणि याआधी आपण डॉक्टर पल्लवी डुकरे यांच्याशी बातचीत केली. आपल्यासोबत दुसरे नेत्रतज्ञ आहेत डॉक्टर अंकुर संचेती आणि हे बुलडाणा जिल्ह्यातल्या मलकापूर इथून आहेत. डॉक्टर, कार्यक्रमात स्वागत आहे आपलं.
2: नमस्कार.
1: डॉक्टर, नेत्रदानाबद्दल समाजामध्ये कोणते गैरसमज, अंधश्रद्धा किंवा भीती प्रचलित आहे याबद्दल काय सांगाल?
2: नेत्रदानाबाबत म्हटलं तर समाजात अजूनही काही गैरसमज आहेत. ते उदाहरणार्थ, वय जास्त असेल किंवा चष्मा असेल तर नेत्रदान करता येत नाही पण असं अनेकांना वाटतं, पण हे खरं नाही आहे. दुसरी भीती म्हणजे नेत्रदान केल्यानंतर मृत व्यक्तीचा चेहरा विद्रूप होत

0: प्रत्यक्षात तसं अजिबात होत नाही आणि प्रक्रिया अत्यंत सन्मानपूर्वक केली जाते. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे नेत्रदान म्हणजे संपूर्ण डोळा दुसऱ्या व्यक्तीला बसवला जात नसतो. प्रामुख्याने कॉर्निया म्हणजे डोळ्याचा जो पारदर्शक पुढील भाग असतो तो प्रत्यारोपणासाठी वापरला जातो. त्यामुळे नेत्रबाणाबाबत भीती न ठेवता योग्य माहिती घेणं हे महत्वाचं आहे.
1: निश्चित डॉक्टर अंकुर, महत्वाचं सांगत आहात आपण. नेत्रदानासाठी नोंदणी कशी आणि कुठे करावी, तसंच मृत्यूनंतर परवानगी देण्याचा अधिकार कुणाकडे असतो, याबद्दल काय सांगाल?
0: नेत्रदानाचा संकल्प करण्यासाठी अधिकृत नेत्रपेढी किंवा नेत्रदान संस्थेशी संपर्क करता येतो. पण फक्त नोंदणी करून थांबणं पुरेसं नाही. आपण नेत्रदानाची इच्छा आपल्या कुटुंबियांना आधीच सांगितली पाहिजे, कारण मृत्यूनंतर प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू करण्यासाठी कुटुंबियांची किंवा कायदेशीररित्या अधिकृत व्यक्तींची संमती आवश्यक असते. त्यामुळे माझ्या मते नेत्रदानाचा संकल्प करण्या इतकंच महत्वाचं आहे ते म्हणजे आपल्या घरच्यांना सांगणं माझ्या मृत्यूनंतर माझं नेत्रदान करा असं, आणि मृत्यू झाल्यानंतर वेळ न दवडता जवळच्या नेत्रपेढीशी संपर्क करणं फार महत्वाचं आहे.
1: डॉक्टर संचेती, भारतामध्ये म्हणजे आपल्या देशात सध्या नेत्रदानाची गरज किती आहे आणि मागणी पुरवठ्यामध्ये तफावत जी आहे ती कशामुळे निर्माण झालेली आहे आणि किती आहे?
0: पाहिलं तर भारतासारख्या मोठ्या देशात कॉर्नियाच्या आजारामुळे दृष्टी गमावलेल्या अनेक रुग्णांना कॉर्निया प्रत्यारोपणाची गरज असते. पण त्या तुलनेत जर पाहिलं तर प्रत्यारोपणासाठी उपलब्ध होणाऱ्या योग्य कॉर्नियाची संख्या अजूनही अपुरी आहे. त्यामुळे नेत्रदानाची गरज खूप जास्त मोठी आहे. आणि इथे फक्त नेत्रदानाचा संकल्प करणं पुरेसं नाही, मृत्यूनंतर योग्य वेळी नेत्रपेढीशी संपर्क होणंही तितकंच महत्वाचं आहे, कारण हे वेळ खूप महत्वाची असते. मृत्यूनंतर शक्य तितक्या लवकर नेत्रपेढीशी संपर्क केल्यास नेत्रदानाची प्रक्रिया करता येते. तर समाजामध्ये नेत्रदानाबद्दल जागरूकता वाढवणं ही आजच मोठी गरज आहे.
1: बिलकुल डॉक्टर अंकुर संचेती, आपण जनजागृती वाढली पाहिजे तसं म्हणाला, तर जनजागृतीसाठीच समाजाचा सहभाग नेत्रदानामध्ये वाढला पाहिजे, त्यासाठी सर्वसामान्यांनी काय केलं पाहिजे, आपण सगळे सर्वसामान्य काय करू शकतो याबद्दल कार्यक्रमाच्या शेवटी काय आवाहन कराल?
0: माझं सर्वसामान्यांना एकच सोपा संदेश आहे, नेत्रदानाचा संकल्प करा आणि तो आपल्या कुटुंबियांना नक्की सांगा. कारण आपण नेत्रदानाची इच्छा व्यक्त केली असली तरी मृत्यूनंतरची प्रत्यक्ष प्रक्रिया कुटुंबियांनाच सहकार्याने पूर्ण होते. त्यामुळे आजच आपल्या घरात नेत्रदानाबद्दल चर्चा करा, गैरसमज दूर करा आणि योग्य माहिती इतरांपर्यंत पोहोचवा. आपण गेल्यानंतर आपल्या सोबत काही जाणार नाही, पण आपल्या नेत्रदानामुळे एखाद्या व्यक्तीला पुन्हा जर जग पाहण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे या आय डोनेशन फोर्टनाईट मध्ये फक्त नेत्रदानाबद्दल बोलू नका, नेत्रदानाचा संकल्प करा, आपल्या कुटुंबियांना सांगा आणि आपल्या जाण्यानंतरही कोणाच्या तरी आयुष्यात प्रकाश राहू द्या.
1: खूप धन्यवाद डॉक्टर अंकुर संचेती, आपण वेळ दिलात आणि सहभागी झालात, त्याबद्दल आपले खूप आभार, धन्यवाद. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटना.
2: श्रुती हो, आताच आपण प्रायोजित कार्यक्रम नेत्रदान हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10:11 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या मनपसंत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपली आवड.

श्रोते हो, आपली आवड ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना विद्या पाटीलचा नमस्कार. श्रोते हो, आपली आवड या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.

श्रोतेहो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात आई शपथ या चित्रपटातील गीत. हे गीत गायलं आहे साधना सरगम यांनी. गीतरचना सौमित्र यांची, तर संगीतबद्ध केलं आहे अशोक पत्की यांनी. या गीतासाठी पसंती कळवणारे आपले श्रोते आहेत कृष्णानगर टी व्ही टॉवर, सेमिनरी हिल्स, नागपूर महाराष्ट्र येथून नाना डोंगर दिवे, रमाताई डोंगर दिवे, सीमाताई डोंगर दिवे, रीमाताई डोंगर दिवे, दीक्षाताई, राहुल, समस्त डोंगर दिवे परिवार. तसंच श्रीयुत रोकडेश्वर नगर, पांगरा शिंदे तालुका बसमत, जिल्हा हिंगोली येथून रामचंद्र इंगोले, सिद्धांत इंगोले, टिक्कू इंगोले, रमाबाई इंगोले, मयुरी सुरभी मंजू.

उषा गौतम, तसंच रामदेव राव शिंदे पाटील, चांदू बळखंडे मास्टर विलास शिंदे पाटील, तसंच ड्रायव्हर कॉलनी निजामाबाद येथून शेख अल्ला बक्ष, बेगम राबिया, अशोकनगर बसमत, जिल्हा हिंगोली महाराष्ट्र येथून पार्वती सकाराम ठोके, दीपाली राजू ठोके, रोहित सोनू मोनू ठोके. चला तर या श्रोत्यांच्या पसंतीचं गीत ऐकूयात, आईस शपथ या चित्रपटातील.

श्रोते हो, आत्ताच आपण बंधन या चित्रपटात गीत ऐकलत. अनुपमा ज्योत्स्ना हर्डीकर आणि वैजयंती प्रज्ञा यांच्या स्वरात, रचना होती जगदीश खेबुडकर आणि संगीत दिलं होतं अनिल मोहिले. या गीतासाठी पसंती कळवणारे आपले श्रोते होते श्रुत माटेश्वर श्रोता संघ येथून नागेश्वरनगर माटेगाव तालुका पूर्णा. येथून शेषराव बोबडे, सोनाजी, सीताराम, वैष्णवी, सुवर्णा, वेणुताई, शुभम बोबडे, बालाजी बोबडे, साहेबराव लोखंडे, नावकीकर, मारुतराव भुसारे, तसंच जी स्टार रेडिओ श्रोता संघ शिरपूर जैन जिल्हा वाशिम येथून गिरीश देशमुख, सोनाली देशमुख, आरव देशमुख, अश्विनी मौसमी, जी वाय देशमुख. कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकणारे आपले श्रोते आहेत चांदूर विसवा इथून तालुका नांदोरा, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र येथून नारायणभाऊ खडसे, रक्षाताई खडसे, ललिता, संजना खडसे, गणेश, कार्तिक खडसे, मालती चौधरी, स्वाती प्रयाग चौधरी, तसंच गणेशपेठ पाथर्डी येथून अंबादास शिंदे, सौ संगीता शिंदे, अमोल अमृत आणि सुवर्णा शिंदे. या समस्त श्रोत्यांना ऐकायचंय तू ही रे या चित्रपटातील गीत. हे गीत गायलं आहे अमित राज, उर्मिला धनगर आणि वैशाली सामंत यांनी. रचना गुरु ठाकूर यांची, तर संगीत दिलं आहे अमित राज यांनी.

हॅलो आकाशवाणी फोन इन कार्यक्रम दर बुधवारी आणि दर शुक्रवारी सकाळी 10 वाजता या कार्यक्रमात सहभागी होऊन आपलं मनपसंत गीत कळवायचंय मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0257-222-4570 आणि 222-4571. अवश्य फोन करा आणि आपलं आवडतं गीत कळवा. फोन नंबर्स पुन्हा एकदा सांगते 0257-222-4570 आणि 222-4571. हॅलो आकाशवाणी.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात श्रोत्यांच्या मनपसंत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपली आवड. कार्यक्रमात यानंतरची पसंती कळवणारे आपले श्रोते आहेत बालम टाकळी जिल्हा अहिल्यानगर येथून नंदकुमार अद्वंत, उर्मिला अद्वंत, निलेश अद्वंत, मयुरी, कल्पेश, संगीता, तसंच रामनगर रोड शांतीनगर इंदूर येथून खुशी खर्चे, ब्रोनो खर्चे, गणेश, कार्तिक खर्चे, संजना परी खर्चे, ललित नारायण खर्चे, स्वाती, प्रयाग चौधरी आणि मालती चौधरी, तसंच गरीब नवाज कॉलनी वंदनानगर इंदूर येथून रेखा संतोष सूर्यवंशी, शोभा भूपेंद्र सूर्यवंशी, बबीता सुरेंद्र रघुवंशी, पूजा विकी रघुवंशी, स्वाती प्रयाग चौधरी, तसेच समस्त खर्चे परिवार या श्रोत्यांना ऐकायचे लय भारी या चित्रपटात साठी अजय गोगावले यांना, रचना गुरु ठाकूर यांची तर संगीत अजय अतुल यांचं. ऐकूयात लय भारी या चित्रपटातील गीत.